नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ, शके 1948, 3 जुलै 2026. पहाटेचे 5:55 झाली आहेत. नव्या दिवसाच्या या मंगल प्रभाती आम्ही आपल्या सेवेत प्रातकालीन प्रसारण घेऊन आलो आहोत. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या प्रसारणाची सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आपण कोणतेही साधन करीत असलो तरी ते मी करत नसून सद्गुरूच माझ्याकडून करवून घेत आहेत हा भाव फार गरजेचा. एक शिष्य बराच काळ एके ठिकाणी बसून साधना करीत होता. सद्गुरू तिथून जाताना त्यांनी विचारले, काय करतोयस? तो उत्तरला, मी अमुक इतकी वर्षे इथं साधना करीत आहे. सूक्ष्म अहंकार सद्गुरूंनी जाणला. म्हणाले, अरे वा छान, आता फक्त दोनच दिवस इथं बसून साधना कर, तुझं काम होईल. याला वाटलं, इतकी वर्ष साधना केली तर दोन दिवस काय सहज करेन. पण पाचच मिनटं झाल्यावर त्याला तिथं बसवेना, अंगाला मुंग्या आल्या, कुणीतरी आतून आपल्याला फेकतंय असं वाटू लागलं. अखेर गुरूंना शरण गेला. या अहंकारापासून जिज्ञासू साधकांनी फार जपायला हवं. अर्थार्थी हा भक्तांचा तिसरा प्रकार. याचा अर्थ धनप्राप्तीची इच्छा धरून देवाची भक्ती करणारा. प्रापंचिक सुखाची, एखाद्या कार्यसिद्धीची कामना यातच येतात. प्राचीन काळात वेदमंत्रांच्याद्वारा धनप्राप्तीसाठी अनुष्ठान केले जाई. कामनापूर्तीसाठी विविध प्रकारचे यज्ञ केले जात. एकूणच सुखाची अपेक्षा ठेवून भक्ती करणं हा मानवी स्वभावच. जनांचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. देवानं मला काहीतरी द्यावं म्हणून देवाची प्रार्थना. आपणही बहुतेकदा देवापुढे उभं राहतो तेव्हा मुलीचं लग्न, मुलाची नोकरी, आमचा आजार असं काही ना काही मागणं असतंच. देव म्हणजे आमची आई. लेकरानं आईजवळ नाही मागायचं तर कुणापुढं? हे बरोबर आहे. आपल्यासारख्याच माणसापुढं लाचार होण्यापेक्षा देवापुढं शरणागत व्हावं हे चांगलंच. मात्र देवाकडे सारख्या प्रापंचिक मागण्या तरी किती मागायच्या? त्यातून कधीतरी बाहेर पडायला हवं ना. पैसा मिळावा पण तो माझ्या परमार्थाला उपयोगी एवढाच असावा अशी तरी निदान इच्छा धरावी. गोंदवलेकर महाराज म्हणत, खरा अर्थ, परम अर्थ, त्याची इच्छा असणारा, भगवंत प्राप्तीची इच्छा असणारा तो खरा अर्थार्थी.
1: श्रोतेव, आपण ऐकत होतात चिंतन. लेखन होतं अनिल पानसे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला. 6:10 होतेत. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना.

कविता खरवंडीकर यांनी पठण केलेलं श्री शाकंभरी स्तोत्र आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांची भूपाळी रचना कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

श्रोतेहो, प्रभात वंदना हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली विष्णुदास यांची भक्तीरचना. स्वर आहे उषा मंगेशकर यांनी.

0: वाहिनीच्या सातारा केंद्रावरून आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, खरीप हंगामातलं जे प्रमुख पीक आहे ते म्हणजे ज्वारी, तर याचं उत्पादन हे चांगलं यावं, गुणवत्तापूर्ण यावं, याच्यासाठी कशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केली पाहिजे?
3: निश्चितच शेतकरी बंधूंनो, खरीप ज्वारीचा आपण विचार केला तर याची सोप्या पद्धतीची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. आता बहुतांशी शेतकरी बंधूंकडे पारंपरिक बियाणं असतं ज्वारीच्या बाबतीत विचार केला तर ते सोपं, म्हणजे त्यावर अरगट किंवा काणीसारखे जे रोग येतात तर हे आपल्याला जर टाळायचं असेल तर 30% मिठाचं द्रावण तयार करून आपण घरच्या घरी चांगल्या पद्धतीची बीज प्रक्रिया जी ती करू शकतो. त्यामध्ये साधारणतः 3 किलो मीठ आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीचं 30% द्रावण झालं की त्याच्यामध्ये हे ज्वारी आणि भातासाठी सुद्धा आपण याची बीज प्रक्रिया जी ती 30% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करून त्यावर हलकं जे बियाणं असेल खराब किंवा रोगग्रस्त ते वर येतं पाण्यामध्ये ते आपण काढून बाजूला करावे आणि जे चांगलं बियाणं आहे उगवणक्षम ते खाली राहतं तळाशी ते बियाणं आपण पेरणीसाठी वापरावं. नंतर हे बियाणं 2 ते 3 पाण्यांनी चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावे, सावलीमध्ये त्याला वाळवावे आणि नंतर मग ते आपण पेरणीसाठी डायरेक्ट पण वापरू शकतात किंवा काही रासायनिक सुद्धा आपण ज्वारी या पिकामध्ये बीज प्रक्रिया करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला जर विचार केला तर थायरम किंवा मेटालॅक्झिल सारखं बुरशीनाशक आहे. थायरम साधारणतः 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि मेटालॅक्झिल साधारणतः 3 ग्रॅम किंवा 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण घेऊन त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. शिवाय अजून याच्यासोबतच ॲझोस्पिरिलियम नावाचं नत्र स्थिरीकरण करणारं जीवाणू खत आहे ते आणि स्फुरद विरघळणारं जीवाणू खत याची सुद्धा आपण एकत्रित बीज प्रक्रिया करून नत्र आणि स्फुरदाचं पृथक्करण किंवा त्या ठिकाणी उपलब्धता ह्या जीवाणू खतांमुळे होऊ शकतं तर ते बीज प्रक्रियेसाठी वापरावं. त्याचं प्रमाण आहे 25-25 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि हे जीवाणू खताची बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला 1 लिटर पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घ्यावा, त्याला चांगलं उकळून त्याला थंड होऊ द्यावं आणि नंतर त्याच्यामध्ये ह्या जीवाणू खताचं म्हणजे ॲझोस्पिरिलियम आणि स्फुरद विरघळणारं जीवाणू खत हे साधारणतः 250-250 ग्रॅमचे जे पाकिट आहेत ते त्याच्यामध्ये एकत्रित करावे. चांगली त्याची स्लरी तयार झाली की मग मात्र ह्या ज्वारी पिकाला आपण एकत्रित चोळून लावावे आणि अशा पद्धतीने आपली बीज प्रक्रिया कम्प्लीट झाली की त्याला सावलीत वाळवून घ्यावं आणि नंतर लगेचच त्याची पेरणी आपण करू शकतो.
2: म्हणजेच उत्पादन चांगलं येण्याबरोबर कीड रोगांच्या पासून पण आपल्याला त्याचं
3: नियंत्रण आपल्याला
2: नक्कीच करू शकतो. धन्यवाद सर.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: आपण ऐकत होतात कृषीवाणी.

या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी

आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, आजच्या दिवसाची सुरेल, माहितीपूर्ण आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम मालिका घेऊन आम्ही सज्ज आहोत.

ऐकूया आजच्या प्रसारणाची रूपरेषा. सहा वाजून 50 मिनिटांनी परिसर अंतर्गत सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी डॉ विनोद पतंगे प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं लेखन आपण ऐकणार आहोत.

विशेष 6:55 संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. 7:00 आजचा सुविचार सांगितला जाईल. 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर, तर शेळके अग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल 7:45. 7:50 सुगम संगीत, तर 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 8:15, तर 8:25 विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 8:30 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

मराठी चित्रपट संगीताची वेळ सकाळी 8:40 तर 9 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 मराठी साहित्य पत्रिका आविष्कार आज यामध्ये आपण ऐकणार आहोत अनिल दातीर यांची कथा तलफ. निर्मिती सहाय्य आहे वैदेही कुलकर्णी यांचं. आज सकाळी 9:30 कार्यक्रम आविष्कार.

10 वाजल्यापासून प्रसारित होणाऱ्या ग्राहक केंद्रित कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला श्वास हेल्थकेअर सांगली, 10:05 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन, ओळख बाजारपेठेची 10:10 तर 10:15 PN गाडगे अँड सन्स या ग्राहक केंद्रित कार्यक्रमांनंतर 10:30 आपण ऐकाल सुगम संगीत, 11:00 मिश्र संगीत तर 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र तर 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 6:00 युववाणी. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 विधिमंडळ समालोचन हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर यामध्ये आज नियमित सदरांसह तज्ज्ञ मार्गदर्शन या सदरात संग्राम पाटील विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांची सध्याची पेरणी आणि लांबलेला हंगाम याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी 7:30 कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित होणारे कार्यक्रम.

0: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
1: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई

0: कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: शिक्षणाचे नवे शिखर डीजी कॉलेज सातारा इथेच पूर्ण होतील आपल्या साऱ्या आशा.
2: रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, बीकॉम, एमकॉम आणि बीसीए यासारखे कोर्सेस, हायटेक आयटी लॅब्स आणि डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंटची सोय देखील. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, उज्ज्वल भविष्याची उज्ज्वल सुरुवात.
3: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
3: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू.
5: डिप्लोमाला नापास झालात,
6: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
5: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
6: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
5: तोही मोफत.
6: संपर्क 98-220-71-571.
7: साताऱ्यात घर, स्वप्नवत घर, 99 अवेन्यू,
8: 1BHK 17.25 लाख, 2BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
7: 99 अवेन्यू, विकास नगर, सातारा. 97-92-99-99.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
10: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
9: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
10: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
9: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
11: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत परिसर. यामध्ये सातारा परिसरातील वृक्ष संपदा याविषयी डॉ विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी लिहिलेली माहिती ऐकूया.
12: श्रोतेहो नमस्कार. सातारा परिसरामध्ये बऱ्याचशा देवराया आहेत आणि या ठिकाणी बऱ्याचशा दुर्मिळ वृक्षांचे, पक्ष्यांचे जतन आणि संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक वृक्षाला पूजले जाते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवराई तयार केल्या असाव्यात. याच मालिकेतील वृक्ष म्हणजे गोरखचिंच. गोरखचिंच नावातील गोरख हा शब्द नाथ संप्रदायाचे संत गोरक्षनाथ यांच्याशी जोडला जातो. असे मानले जाते की संत गोरक्षनाथ आणि त्यांचे अनुयायी या झाडाखाली तपस्या करत असत. चिंच असे नाव त्याच्या फळातील गर चवीला चिंचेप्रमाणे आंबट लागतो. गोरखचिंचेचे झाड मोठे आणि भव्य असते. 20 मीटर उंचीचा हा पानझडी मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील, परंतु अरबांनी तो भारतात आणला. माकडे आवडीने याची फळे खातात. त्यावरून मंकी ब्रेड ट्री व आफ्रिकी भाषेतील याच्या नावावरून बाओबाब ही इंग्रजी नावे पडलेली आहेत. तुम्ही बाग बगीचांमध्ये, मोकळ्या मैदानात किंवा जंगलात गोरखचिंचेचे झाड पाहिले असेल. गोरखचिंचेचे झाड 15 मीटर उंच असते. हे झाड सुमारे 11 मीटरच्या विशाल क्षेत्रात पसरते. झाडाचा आकार बाटलीसारखा असतो. गोरखचिंचेचे झाड खूप वर्ष जगते, म्हणजेच 1000 वर्ष. याची खोड रुंद असते. याची साल गुळगुळ

0: आणि तपकिरी रंगाची असते. याची पाने सावरीच्या पानासारखी लांब आणि अंडाकृती असतात. पाने टोकदार आणि 5 ते 12.5 सेंटीमीटर लांब असतात. गोरख चिंचेची फुले पांढऱ्या रंगाची आणि लोंबकळणारी असतात. याची फळे मोठी आणि लोंबकळणारी असतात. फळाचा बाहेरील भाग राखाडी रंगाचा असतो. फळाची साल कठीण आणि आतील गर आंबट असतो. याच्या बिया काळ्या रंगाच्या असतात. गोरख चिंचेच्या झाडाला फुले आणि फळे फेब्रुवारी ते जुलै या दरम्यान येतात. आफ्रिकेत या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. तेथील लोक याच्या खोडात पाणी साठवून ठेवतात आणि झाडाचा उपयोग अन्न व निवाऱ्यासाठी करतात. हा वृक्ष भारतासाठी परदेशी जरी असला तरी अनेक शतकांपासून तो येथे अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी, उदाहरणार्थ नगर जिल्हा रायगड परिसर तसेच मध्य प्रदेशामधील मांडवगड भागात गोरख चिंचेची अनेक जुनी झाडे पाहायला मिळतात. सातारा परिसरामध्ये हा महाकाय वृक्ष सदर बाजारात तसेच वाई येथील संग्रहालयामध्ये आहे. या वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये असलेले फायदे लक्षात घेता याचे संगोपन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. मऊपणामुळे लाकूड फक्त आगपेट्याच्या कारखान्यात उपयुक्त आहे. बियापासून वृक्ष निर्मिती करता येते. बीजावरण फार कठीण असल्यामुळे रोप निर्मितीसाठी वेळ लागतो. रोप तयार झाल्यानंतर याचे रोपण अजिंक्य तारा टेकडी तसेच इतर रिकाम्या जागी करण्यास हरकत नाही. आयुर्वेदात या वनस्पतीच्या फळातील गर आम्लपित्त या व्याधीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर करण्यास हरकत नाही.
1: सातारा परिसरातील वृक्षसंपदा याविषयी डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी लिहिलेली माहिती आपण ऐकलीत. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोतो नमस्कार. आज आहे 3 जुलै. आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ संत तत्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचा जन्म 3 जुलै 1886. रानडे यांची कीर्ती तत्वज्ञ संत म्हणून आहे. त्यांच्या तत्वज्ञानविषयक विचारांचा विकास कसा झाला हे त्यांच्या द इव्हॉल्युशन ऑफ ओन थॉट या लेखावरून समजतं. तत्वज्ञान हा त्यांच्या केवळ अभ्यासाचाच नव्हे तर त्यांच्या भक्तीचा विषय होता. भारतीय तत्वज्ञानाचा आणि संतकाव्याचा सखोल अभ्यास करून त्याचा पाश्चिमात्य तत्वज्ञानाशी समन्वय साधून उत्कृष्ट आणि भरदार अशी ग्रंथनिर्मिती करून तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या 2 पिढ्या तयार करून आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं पारमार्थिक सार्थक करून त्यांनी जगाचा निरोप घेतला. मराठी रंगभूमीवरचे लोकप्रिय गायक नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म 3 जुलै 1912. निर्दोष आणि पल्लेदार आवाजाची जन्मजात देणगी लाभल्यामुळे लहानपणापासूनच ते नाट्यसंगीत गाऊ लागले. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला. लेखिका सुनीता देशपांडे यांचा जन्म 3 जुलै 1926. भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952. भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला 3 जुलै 1855. ओहायो हे अमेरिकेचं 43वं राज्य बनलं 3 जुलै 1890. महाराष्ट्रातले वारकरी संतकवी संत नामदेव यांनी समाधी घेतली 3 जुलै 1350. त्यांनी व्रजभाषेमध्येही काव्य रचली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांना ओळखलं जातं. त्यामुळे पंजाबी मंडळी तसंच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामधल्या हिंगोली जिल्ह्यात असून तिथे संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 झाला. नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या

कालखंडात होऊन गेले. आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाचा निकटवर्ती असलेला सखा होता असं मानलं जातं. ते वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी याबाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी स्वकर्तृत्वानं केलं.

0: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचं निधन झालं 3 जुलै 1996 ला. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात दिनविशेष. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. या सुविचाराचे प्रायोजक 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: ऐकूया आजचा सुविचार. विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मक असतो. आजचा सुविचार पुन्हा एकदा. विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मक असतो. आजचा सुविचार आपण ऐकलात. या सुविचाराचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
3: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
4: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
3: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
4: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
3: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
4: संपर्क 78759 599.
5: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
7: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्युन आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हर आजार होतात.
8: हो, आम्हाला माहिती आहे.
7: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पांढरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
9: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
10: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispecialityhospital.com.
11: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
12: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा
11: 1218 किलो पेलोड,
12: 400+ किलोमीटरची रेंज,
11: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
12: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
11: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
12: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
11: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
12: संपर्क 8108383380.
11: 8108383380.
13: म्हसवडकर ड्रेसेसचा मॉन्सून सेल,
14: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
13: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
14: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
13: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
14: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
15: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ऍप वर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी

0: शिक्षा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3 वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती

0: माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे तीन अंश एक मेघाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
2: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
4: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
5: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
4: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी, सातारा.
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 7:25 होत आहेत. आता मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीची बियाणे मार्केटमध्ये आले नव्हते. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बर.
1: अव्वाच्या सव्वा किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार

0: वापरून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ अर्ध्या जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूने उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट दुसऱ्या बाजूने वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
1: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात म्हणजे निर्मिती आहे साठवणूक आहे गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे ही साखळी आहे ती कशा पद्धतीने केली जाते.
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा मदत म्हणा मार्गदर्शन म्हणा महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत मग केंद्र शासन असेल राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर. आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत.
0: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये कारण फक्त बियाणे पुरते कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाहीये की बियाणेच प्रोडक्शन करावं असं त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो नैसर्गिक शेती ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे त्यामुळे आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत बुरशीनाशक तयार केलेले आहेत त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं त्यामुळे केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या निंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असतंय ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी.

0: याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय आणि 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं,
0: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा

0: त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायची असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे. तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का, त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंबटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंबटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉ मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्डरोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
4: ऍक्च्युअली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियल. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरना काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, नॉर्मली काय होतं की आपल्याकडे कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युअली लेवलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इन केस समजा काय कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्डरोब संदर्भातलं. इव्हन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3-सीटर 2-सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
3: बरोबर,
4: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो. मग त्याला आम्ही सेंट्रल लेग देतो. सेंट्रल लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो.
3: बरोबर, स्टडीनेस येतो.
4: हा, त्याला स्टडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो. आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
3: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं आपण वॉर्डरोब सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याच अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात, त्याबद्दल काय सांगाल?
4: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड ते ऑपरेट होत नाही. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
3: ओके.
4: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाहीये. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांची डिकी असते पाठीमागे, त्याला एक शॉकऑफ जर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिक वरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड मध्ये तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटी वाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेस मध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथे खड्डा पडत नाही. आणि तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचं सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हा

0: की तुम्ही रोटेट करून मॅटर्स वापरली पाहिजे.
1: बरं बरं. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777703. पुन्हा भेटूयात. प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते. तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: श्रोते, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर. 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.
6: नमस्कार.
5: सध्या आपण बघतो की ऑफ सीझन आहे, म्हणजे पावसाला सुरुवात झालेली आहे, पेरण्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कडून, त्यामुळे शेतकरी दादा आता जरा निवांत आहेत. तर या निमित्ताने आपण या ऑफ सीझनला शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज कडून त्यांच्यासाठी काही खास ऑफर आणली आहे का, याबद्दल आम्हाला सांगा.
6: हो निश्चित. मान्सूनचं आगमन जरा उशिरा झालं आणि आताच पेरण्या लोकांच्या झालेल्या आहेत आणि आता शेतीची कामं आता तिथे चांगली येतील. उशिरा का होईना पण पावसाचं आगमन झालेलं आहे. यावर्षी थोडाफार प्रमाणात कमी पाऊस आहे पण या कमी पावसाच्या याच्यावर आपण ती पिकं पण तशा पद्धतीची घेणार आहोत. आता कसं जुलै महिना म्हणजे हा सगळ्यांचा आयडल पिरियड असतो. पेरण्या झाली की शेतकरी बांधव निवांत होतात. आषाढी वारीचे शेतकऱ्यांना संकेत लागतात आणि सर्वजण वारीला जातात. तर आता आम्ही काय करतो, तर आपण या जुलै महिन्यासाठी खास शेतकरी बांधवांना आपण एक्सचेंज ऑफर दिलेली आहेत. जुना ट्रॅक्टर घ्या आणि नवीन ट्रॅक्टर घेऊन जावा. तसेच आपण त्याच्यावर डिस्काउंट पण जास्त देत आहोत. म्हणजे इतर सीझनपेक्षा या महिन्यात तुम्हाला 5-10% डिस्काउंट जास्त मिळत आहे. तसेच आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कमीत कमी की जे आज एवढ्या कमी व्याज दरात कुठल्याही ट्रॅक्टर खरेदीवर व्याजदर नाहीये. फक्त 2.99% व्याजदरावर आपण ट्रॅक्टर देत आहोत आणि यामध्ये शेतकऱ्याचा एकदम फायदाच फायदा आहे. कारण की तुमचं व्याज एकदम कमी जाणार आहे. 3 वर्ष 5 वर्ष अशी ही परतफेड आहे. या परतफेडीमध्ये तुम्हाला हा व्याजदर बसणार आहे. फक्त 3 तासात आपण कर्ज प्रोसेस करून देत आहोत. सकाळी आला तर संध्याकाळीपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टरचे लोन सँक्शन करून आपण डिलिव्हरी देऊ शकतो. एवढ्या छान पद्धतीने आपण ही यंत्रणा राबवत आहोत.
5: म्हणूनच मला सुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांना सांगायचंय की शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजची जुलै महिन्यातली ही खास मान्सूनची ऑफर आहे. जुना ट्रॅक्टरच्या बदल्यात तुम्ही कुबोटाचा नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर आहे आणि शिवाय व्याजदर इतका कमी आहे, म्हणजे जसं आता बाबासाहेबांनी सांगितलं, अक्षरशः 2.99% इतका व्याजदर तुमच्यासाठी आहे. तेव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या आणि ट्रॅक्टरची खरेदी जरूर करा. त्यासाठी संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज सातारा, फलटण, कराड, वडूत, दहीवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98-220-69-529, 98-220-69-529, 9822-06-9529. बाबासाहेब, आता दुसरा एक विषय म्हणजे जसा पाऊस सुरू होतो तसं तसं भात शेतीची कामं सुद्धा सुरू होतात. तर या भात शेतीसाठी आपल्याकडे काय ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध आहे, याबद्दलही सांगा.
6: निश्चितच. कारण की भात शेती हा जो हा आपला पश्चिम भाग आहे सर्व, जावली, पाटण, वाई आणि कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती होती. सातारा तालुक्यामध्ये पण होतो. तर या भात शेतीला पर्याय काय की सध्या मजुरांची समस्या खूप आहे. ट्रॅक्टर आता बरेच लोकांनी तारवे टाकून झालेले आहेत, भाताची रोपे येतील. तर आपल्याकडे भात शेतीसाठी 100% यांत्रिकीकरण योजना आहे. म्हणजे तुमच्या शेतीची मशागत करण्यासाठी छोटा ट्रॅक्टर, नंतर त्यामध्ये तुम्हाला नर्सरीचं प्रशिक्षण आपण दिलं जातं. जावली तालुक्यामधल्या 2 गावात आम्ही ही योजना योजना राबवलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते शेतकरी बांधव आपल्या यांत्रिकीकरणाचा उपयोग करून भात शेती करत आहेत. ही भात शेती लावण्यासाठी आपल्याकडे कुबोटाचं मशीन आहे की जे पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन आहे ज्यामध्ये भात हा लागला जातो आणि ही भाताची रोपं फार एक समान अंतरावर आणि खूप कमी वेळा

0: होतात. आणि याची अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या शोरूमला संपर्क साधा. आमच्या युट्यूब चॅनेलवर सुद्धा याची माहिती आहे, तसेच आमच्या फेसबुक पेजला पण माहिती आहे. आणि आमच्या इथे आम्ही प्रत्यक्षिक दिलेलं आहे, भात लावण्यापासून ते काढण्यापर्यंतचे सुद्धा हार्वेस्टर आपले आहेत. आणि जर कोणत्या शेतकरी बांधवांना भात लागणीचं प्रत्यक्षिक पाहिजे असेल तरी आम्हाला संपर्क साधला तर आम्ही त्यांना ते भात लागण करून दाखवू शकतो.
1: तेव्हा सगळ्या शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. जुलै महिन्यामध्ये खास मान्सून ऑफर आहे शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये. तुम्ही जुना ट्रॅक्टर द्या आणि त्या बदल्यात कुबोटाचा नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता, व्याजदर फक्त 2.99% इतका. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98-220-69-529, 98-220-69-529, 9822-06952. पुन्हा भेटूया शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: रामकृष्ण हरी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आपण ऐकत होतात शेळके अॅग्रो, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:50 झाली आहेत. ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत नीलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते.

0: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
1: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
2: अय्या, खरच? मी लाजले बरं. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
1: आई, आता झाली का पंचायत?
3: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
4: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
3: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक सातारा.
4: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू.
3: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
4: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
3: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94225-89-94,
4: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70-58-89-96-97.
3: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर.
5: सुगम संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली शंकर वैद्य यांची रचना. स्वर आहे अरुण दाते यांचा.

0: निर्वाचन आयोग ने तृणमूल कांग्रेस के प्रतिद्वंद्वी गुटों से पार्टी संगठन के चुनावों और अधिकृत हस्ताक्षरकर्ताओं के संबंध में परस्पर विरोधी दावों पर जवाब मांगा। जम्मू कश्मीर में पहलगाम और बालतल दोनों रास्तों से वार्षिक श्री अमरनाथ यात्रा शुरू। ईरान के सर्वोच्च नेता मुज्तबा खामनेई सुरक्षा कारणों से अपने पिता अली खामनेई के अंतिम संस्कार में शामिल नहीं होंगे। पुर्तगाल और स्पेन ने फीफा विश्व कप के अंतिम 16 में जगह बनाई और भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने श्रीलंका के खिलाफ भारत के 2 मैचों की टेस्ट क्रिकेट श्रृंखला का कार्यक्रम घोषित किया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचं प्रसारण 103.1 मेगाहर्ट्झवर। तसंच हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता। सकाळचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
2: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे
2: फ्रेंड्स, नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी भारतातली एक अत्यंत महत्वाची परीक्षा। नीटचा स्कोर जर चांगला असेल तरच मेडिकलला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, पण काही कारणास्तव जर मार्क कमी पडले तर मेडिकलचं स्वप्न अपूर्ण राहिलं असा विचार करून खचून जाण्याची मुळीच गरज नाही, कारण एक वर्ष थांबूनही ही परीक्षा पुन्हा देता येते। आता या एका वर्षात हवं तसं कोचिंग मिळणंही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी साताऱ्यातलं एक उत्तम नाव म्हणजेच फॉक्सन एज्युकेटर्स। सातारच्या YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला असणारं फॉक्सन एज्युकेटर्स नक्की नीटच्या रिपीटरसाठी कशा प्रकारे तयारी करून घेतं हेच आज आपण फॉक्सनचे संचालक यतीश जाधव सरांकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार सर।
4: नमस्कार
2: सर। नीटच्या रिपीटर साठी आपलं इन्स्टिट्यूट कशा प्रकारे काम करतंय?
4: नीटची परीक्षा दिली आहे पण अपेक्षित स्कोर आला नाही किंवा काही कारणास्तव नीटची परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे रिपीटर बॅच आहे। त्याचं नाव आपण फॉक्सन प्रयत्न बॅच असं ठेवलंय। ही कम्प्लिटली सेपरेट बॅच आपण रन करतो। 11वी 12वीच्या रेग्युलर बॅचेस मध्ये या मुलांना इन्क्लूड केलं जात नाही। फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी हे चारही सब्जेक्ट NCERT पॅटर्न नुसार शिकवले जातात। 11वी 12वीचा दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात त्यांच्याकडून करून घेतला जातो।
2: ओके सर, 2 वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात कव्हर करायचा म्हणल्यावर शिकवण्याची मेथड कशा प्रकारे असते?
4: जरी एका वर्षात आपण सगळं करत असलो तरी आपण सुरुवात ही बेसिक्स पासूनच करतो। गेली 5 वर्ष आम्ही ही रिपीटर बॅच रन करतोय, त्यामुळं या दरम्यान आमच्या असं लक्षात आलंय की मुलांचा बेसिक फार कच्चा आहे। जरी थोड्या मार्कांसाठी ही मुलं कमी पडली असली तरी त्याचं कारण हे अगदी बेसिक आहे। बेस पक्का नसल्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं सस्टेन होत नाहीत, त्यामुळं आम्ही मुळावर काम करतो। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असंही दिसून आलंय की मुलांची प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी फारच वीक झाली आहे, त्याचबरोबर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे। एका जागेवर बसून अभ्यास करण्याची क्षमता अगदी कमी झाल्याची दिसते, तर ती कशी वाढवता येईल त्यावर अधिक भर आपल्या इथं दिला जातो।
2: सर, त्यासाठी कोणते प्रयत्न आपल्या इथं केले जातात?
4: पर टॉपिक 500+ क्वेश्चन्स आपण विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो। याचं सेग्रिगेशन करायचं झालं तर एखादा टॉपिक शिकवला तर त्यावर आधारित 70-80 क्वेश्चन्स फॅकल्टी स्वतः मुलांकडून सॉल्व्ह करून घेतात। पर टॉपिक साधारण 350 DPPs म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम मुलांना दिले जातात। सब्जेक्टनुसार पर्सनल स्वॉट अनालिसिस पण आपण विद्यार्थ्यांचं करतो, त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मुलांकडून सोडवून घेतले जातात आणि प्रत्येक टॉपिकवर आधारित 3 टेस्ट घेतल्या जातात। जनरली मुलांची टेंडन्सी आजकाल अशी आहे की कोणतीही टेस्ट किंवा एक्झाम द्यायची आणि विषय संपला त्यानंतर ते अनालिसिस करत नाहीत की मार्क नक्की कुठे जातात, म्हणून आपण प्रत्येक टॉपिकवर 3 टेस्ट घेतो। मुद्दाम

0: पहिल्या दोन टेस्टचे क्वेश्चन्स हे रिपीट केले जातात जेणेकरून त्यांचा तो टॉपिक परफेक्ट होईल.
1: म्हणजे नेक्स्ट इयर रिझल्ट कन्फर्म.
0: अगदी 100%. आमच्या लास्ट 4 बॅचेसचा निकाल 100% लागलेला आहे. आधी नीटला 200 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना रिपीट केल्यानंतर 500 ते 600 मार्क्स मिळालेत. आपल्या इथं चारही विषय शिकवणारा स्टाफ हा वेगळा आहे आणि प्रत्येक जण आपल्या विषयात तज्ज्ञ आहे. विद्यार्थ्यांचं भवितव्य छान घडावं हीच भावना इथल्या प्रत्येक शिक्षकाची असते.
1: हा विचार खूपच छान आहे. सर, आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणाला तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यासाठी तुमचा नंबर मिळेल?
0: हो नक्कीच. 9390-2768-74.
1: 9390-2768-74. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुमचंही मेडिकल क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न असेल तर नीटच्या तयारीसाठी आजच सातारच्या YC कॉलेज समोर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर्सला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोतेहो, आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेवी योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि उत्साही आयुष्य या तिन्ही गोष्टींचा पाया आहे नियमित व्यायाम. श्रोतेहो, रोज फक्त थोडासा वेळ स्वतःसाठी दिला तर आरोग्याची मोठी गुंतवणूक होते. चला तर मग व्यायामाचं महत्व सांगणारा हा छोटासा संदेश ऐकूया.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वीच स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून.
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 दा, सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी, उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए परत नंबर सांग ना.
2: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
2: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
2: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
2: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
2: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
2: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
3: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बुस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96-233-55-987 किंवा 98-90-760.

विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजत आहेत. आता मुंबई केंद्रावरून मराठीतून बातम्या सहक्षेपित करत आहोत.

प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर महत्वपूर्ण खनिज माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायुची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टन्स फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसंच सदस्यांसाठीच्या प्रथा संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश केंद्रीय संसदीय

कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत.

बाल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आरोग्यसेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15-27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.

0: भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे तीन अंश एक मेघाज तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद घन आणि चित्रपट मोहित यांची मंजुळा.

0: क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
3: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
2: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
3: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
2: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
4: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
2: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
4: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
2: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
4: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.

0: कॉलेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
1: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
0: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
1: ढाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर

आता ऐकूया चौकट राजा या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आनंद मोडक यांनी आणि हा स्वर आहे आशा भोसले यांचा.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता गंमत जम्मत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात पी सावळाराम यांची गीतरचना. संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे आणि चित्रपट माय माऊली.

103.1 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केलंय. आकाशवाणी सातारा केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, बाहेर पावसाची रिमझिम सुरू आहे. खिडकीतून येणारा गार वारा मनाला सुखवतोय आणि अशा वेळी हातात वाफाळता गरमागरम चहाचा कप असला की याशिवाय आणखी सुख म्हणजे काय असतं, नाही का? पण श्रोते हो, या चहासोबत जर जुनी अजरामर हिंदी चित्रपट गीतं कानावर पडली तर मग आणखी काय हवं, नाही का? मग चहाचा आस्वाद घ्या, पावसाचा गारवा अनुभवा आणि हिंदी चित्रपट संगीताच्या या सुरेल सफरीत आमच्यासोबत सहभागी व्हा.

मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट ब्रह्मचारी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.
2: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
1: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
2: ढाणेज मेगा इंजिनिअरिंग क्लासेस सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
3: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
2: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
3: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
2: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
3: संपर्क 78759-599-510.
4: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
5: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
4: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतेओ हिंदी चित्रपट

संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. बेटी बेटे या चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आणि युगुलस्वर आहेत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचे.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे गाड्डरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स गाड्डरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
3: हो, आम्हाला माहिती आहे.
2: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
4: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
5: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
6: दहावी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
7: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
6: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा.
7: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
6: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
7: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
6: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
7: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
6: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
7: YCIS, विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
6: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना गायली आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी, संगीतकार SD बर्मन आणि चित्रपट बात एक रात की।

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
4: रिमझिम बरसती पाऊसधारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: असेल.
1: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
0: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी.
1: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये
0: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
3: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
2: 1218 किलो पेलोड,
3: 400+ किलोमीटरची रेंज,
2: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
3: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
2: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
3: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
2: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
3: संपर्क 8108383380,
2: 8108383380.
4: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आरती या चित्रपटातलं रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत आहे एप्रिल फुल या चित्रपटातलं.

0: श्रोत्याहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:32 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. निर्मिती सहाय्य आहे वैदेही कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आविष्कार मध्ये आपण ऐकणार आहोत अनिल दातीर यांनी सांगितलेली कथा तलफ.

भाकरी थापून झाल्यावर दुर्पतीने हातातल्या परातीतलं पाणी अंगणात भिरकवलं तशा आजूबाजूला चरणाऱ्या 8-10 कोंबड्या कलकलाट करत धावत आल्या. त्या पाण्याबरोबर आलेले अन्नकण टपटप आपल्या चोचीने गोळा करू लागल्या. दुर्पतीने वर आभाळाकडे बघितलं. आभाळ भरून आल्यागत वाटत होतं. सकाळपासून वारा पडला होता. कुठं झाडाचं पान हलत नव्हतं की गवताची काडी डोलत नव्हती. हिरव्या झाडातून कोकिळेचा कुहू कुहू आवाज तालासुरात येत होता. अंगणातल्या लिंबाच्या झाडावर एक कावळा आपल्या घराची डागडुजी करत बसला होता. हा वळीव आज तडाखा देतोय का काय जणू असं स्वतःशीच बडबडत दुर्पती घरात शिरली. खालच्या पट्टीत सकाळपासूनच तिच्या नवऱ्यानं म्हणजे महादून नांगर धरला होता. त्याने आभाळाकडे बघत वेळेचा अंदाज घेतला आणि औत सोडून तो बैलाने घेऊन घराकडे आला. गोठ्यात बैलांना बांधून त्यानं वैरणीच्या दोन पेंढ्या त्यांच्यासमोर मोडून टाकल्या. ओट्याकडेच्या मोरीवर हातपाय खांगाळत आणि धोतरालाच हात पुसत तो घरात आला. काय काहिली होऊन राहिली सकाळ धरणं असं म्हणत तो सारवलेल्या भुईवर मांडी घालून बसला. दुर्पतीने लगोलग त्याच्यासमोर ताट वाढून आणून ठेवलं. गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या आणि उडदाची आमटी पाहून त्याला बरं वाटलं. सकाळपासून नांगर धरून त्याला भूकही चांगली लागली होती. दोन भाकऱ्या पितळीत कुस्करल्या आणि अगं जरा आमटी आण असं म्हणत त्यानं दुर्पतीला हाक मारली. त्याचबरोबर त्याने एक टोपल्यातला कांदा उचलून बुक्कीने फोडला आणि गपागपा घास घेत तो जेवायला लागला. दुर्पती आपल्या धान्याकडे प्रेमाने पाहत होती. महादू आणि दुर्पती यांना 5 एकर काळीभोर जमीन होती. शिंदेवाड्याच्या खालच्या अंगाला अगदी शिवेजवळ टोकाला त्यांची वस्ती.

त्याच्यापुढे वडगावचं शिवार सुरू होतं. खाली धांबोडीच्या बाजूला 4-2 घरं होती, पण त्याच्यापुढे मात्र त्यांचीच एकुलती एक वस्ती. मोठी पोरगी शेवंता 2 वर्षापूर्वीच लग्न होऊन पिंपळवला सासरी गेली होती, आणि पोरगा सुभाष आयटीआय होऊन पुण्यातल्या कुठल्याशा कंपनीत कामाला लागला होता. माधव आणि द्रौपदी एकमेकाला जीव लावत शेती आणि जनावरं बघत होती. एक म्हैस, 2 बैलं, 3-4 शेळ्या आणि 8-10 कोंबड्या असं त्यांचं भरलं घरदार होतं. ती जनावरच त्यांच्या जीवाभावाची झालेली होती. महादोने नेहारी उरकली, डेकर देत भिंतीला टेकून बसत कोपरीच्या

झुंडाळले, पण त्यातही काही त्याला मिळालं नाही. उठून बाजूच्या कोनाड्यात पण त्यानं चाचपून बघितलं, पण हाती निराशाच आली. दुर्पते, तंबाखूची पुढी आहे का गे एखादी, असं त्याने चाचरतच बायकोला विचारलं. त्याचं बोलणं ऐकून दुर्पती पाठीमागे वळत म्हणाली, आता ग बाया, मी काय तंबाखू खाते होय? आणि असं म्हणत ती घरातल्या गालात हसली. तिचं हसणं पाहून कोसळलेला महादू म्हणाला, नाही आपलं सहज म्हणलं, कुठं आजूबाजूला ठेवली असशील तर. महादू थोडा वेळ तसाच बसून राहिला, पण तंबाखू बिगर त्याला काही चैन पडेना. त्याने उठून शर्ट अंगात चढवला आणि पलीकडच्या पडवीत लावलेली सायकल बाहेर काढली. तसं दुर्पतीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आश्चर्याने ती म्हणाली, अहो कुठं निघाला असं मध्येच दुपारच्या वेळेला? सायकलच्या चाकाची हवा बघत माधव म्हणाला, जरा गावात जाऊन तंबाखूची पुडी घेऊन येतो. कमरेवर हात ठेवत द्रौपदी म्हणाली, काय बाई आकरीत, नसली तंबाखू एखाद्या वेळेला तर काय बिघडत आहे होय? त्याच्याकडे बघत आणि गालातल्या गालात हसत माधव म्हणाला, तल्लब काय असते ते तुला नाही कळायचं. त्यात काय कळायचं आहे? पण मी म्हणते इथं पावसाचं लाच्छन दिसते, गुरंढोरं आहे ती, आणि तुम्ही गावाकडे निघालाय, काय म्हणायचं बाया तुम्हाला? असं मला दुर्पतीने लाडीक तक्रार केली. अगं 10 मिनिटात जाऊन येतो, पाऊस काय लगेच कोसळतोय होय. हा बघ असा गेलो आणि असा आलो, असे म्हणत त्याने सायकलवर टांग टाकली आणि पाय वाटायला लागला. दुर्पती काही बोलली नाही. महादूला बाकी कुठलं व्यसन नव्हतं, तंबाखू तेवढी लागायची, पण एवढे कष्ट करणाऱ्याला एखादी तल्लप असायचीच, असं म्हणत दुर्पती आपल्या कामाला लागली. इकडे सायकल तांगडत महादू गावाजवळ पोहोचला खरा, पण येता येताच वाऱ्याचा वेग चांगलाच वाढला होता. गावात शिरतो तर चांगली वावटळ उठली आणि घडीभर त्याला काही दिसेना झालं. सायकलवरून उतरत त्याने डोळ्यावर आडवा हात धरला आणि वारं कमी झाल्यावर गावच्या कामानीतून आत शिरला. तिथल्या आजूबाजूच्या पांटपऱ्या दुपारच्या उन्हामुळे बंद झालेला होता. गावात फारसं कोण दिसत नव्हतं. महादू तसाच पुढे गेला आणि मारुतीच्या देवळाजवळ तुकाराम बुवाचं किराणा दुकान त्याला उघडं दिसलं. सायकल स्टँडला लावत महादू आत गेला. तुकाराम बुवा खुर्चीवर बसून डुलक्या काढत होते. महादूने जरा खाकरत आवाज काढला तशी तुकाराम बुवांची तंद्री भंग पावली. धडपडून जागेवर बसत त्यांनी समोर उभ्या असलेल्या महादूकडे बघितलं. महादूने 20 ची नोट समोर ठेवत म्हटलं, जरा वाईस 2 तंबाखूच्या पुढ्या द्या. त्याच्याकडे बघत मारुतीबा म्हणाले, काय मर्दा, एवढ्यासाठी इतक्या दुपारचा आलास होय? बाहेर वावधान कसं सुटलंय बघ, असं म्हणत त्याने 2 गायछापच्या पुढे सुट्टे पैसे समोर ठेवले आणि आपुलकीने म्हणाले, आणि आता लगेच लगोलग तुम्हाला जा, पाऊस सुरू व्हायच्या आत. वयजी या काय निघालोच लगेच, असं म्हणत महादूने सायकलवर टांग टाकायला आणि पावसाचा एक टपोरा ठेम त्याच्या डोक्यावर पडायला एकच गाठ पडली. आभाळकडे बघत त्याने पॅडल मारला आणि निघाला, पण पावसाने मात्र सुरुवातच दणक्यात केली. कमानीतून बाहेर पडायच्या आतच पाऊस सुरू झाला. बरोबरच सोसाट्याचा वारा आणि विजाही चमकत होत्या. त्याने सायकल कडेला घेतली आणि गणपत टेलरच्या दुकानाच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तो उभा राहिला. आतून गणपत टेलरने त्याला पाहून हाक मारली, कोण महादू, अरे आत ये की, बाहेर का भिजत उभा राहिलास? पण महादू मला नको, मला रानात जायला पाहिजे, बायको एकटे आहे घरी, असं म्हणत महादूने पावसाचा अंदाज घेतला. अरे काय येडा का खुळा, पाऊस बघ कसा कोसळतोय, आणि वहिनी काय बसले असतील घरात, पाऊस थांबल्यावर जा म्हण तर ये आत. गणपत टेलरचा आग्रह पाहून महादू आत येऊन स्टोलावर बसला, पण त्याला काही चैन पडत नव्हती. बाहेर पावसाने थैमान घातलं होतं. बघता बघता रस्त्यावरून पाण्याचे पाट व्हायला लागले. महादू दरवाजाजवळ येऊन आपल्या माळ्याकडे पाहत होता. तिकडेही पावसाचा जोर दिसत होता, विजा चमकत होत्या. तेवढ्यात लाईट गेली आणि टेलरचं कामही बंद पडलं. मशीन थांबून गणपत टेलर महादूशी गप्पा मारत होता, पण महादूचं काय त्याच्या गप्पाकडे लक्ष नव्हतं. चांगला अर्धा पाऊण तास पाऊस कोसळत होता. काही वेळाने जरा जोर कमी झाल्यावर महादू लागलीच उठला. अरे अजून पाऊस पुरता थांबला पण नाही आणि परतही येईल कदाचित, जरा वेळाने जा, असे गणपत टेलर म्हणाला. पण महादू काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने बाहेरून धोतरवर खोचलं आणि सायकलवर टांग टाकत सायकल माळ्याकडे दामटली. पाऊस कमी झाला असला तरी रस्त्यावर आलेल्या चिखल्यामुळे सायकल घसरत होती. पाऊसही पुन्हा जोर धरू लागला होता. कसं तरी सायकल ओढत तो पाटाजवळ आला. तिथेच कडेला भिकाजी पाटलांची वस्ती बघून त्याने सायकल त्यांच्या सापराच्या वळचणीला लावली. भिकाता त्या सायकल ठेवते, उद्या घेऊन जाईल, असं घराकडे बघून ओरडला आणि रस्त्याला लागला. भिकाजी पाटील बाहेर येईपर्यंत महादू चांगला फरलांगभर अंतर पुढे गेला होता. आता सायकलचं लोडणं कमी झाल्यामुळे महादू ताडताड पावलं टाकत मळाजवळ करत होता. पाऊस आता बराच कमी झाला होता, पण रस्त्यावरून अजूनही पाणी वाहत होतं.
धांबडीजवळ येऊन पाहतो

फुल्ल भरून वाहत होते. गढूळ पाणी वेगाने वाहत होतं आणि बरोबर पालापाचोळा काट्याकोट्या बारक्या तुटलेल्या फांद्या सगळं वाहून नेत होत. मगाशी जाताना कोरडी ठाक पडलेली धांबडी काठोकाठ भरून वाहत होती. वरती सुपाऱ्याच्या बाजूला चांगला जोरदार पाऊस झाला असावा असं त्याला वाटलं. पलीकडे जायला खाली सिमेंट पाईप टाकून बारीकसा पूल केलेला होता, पण आता मात्र त्याच्यावरून पाणी वाहत होतं. महादूचा मार्ग खुंटला, काय करावं त्याला कळेना झालंय, पण घरची ओढ त्याला चैन पडू देत नव्हती. रोजच्या जाण्यायेण्यातला रस्ता होता, पुलावरून गुडघ्याभर पाणी असेल त्याला वाटलं. मनाशी निश्चय करत त्याने धोतर घट्ट कमरेशी बांधलं आणि त्याने पाण्यात पाऊल टाकलं. चार पावले जाताच त्याला कळलं की पाण्याला चांगलीच ओढ होती, पाणी चांगलं कमरेपर्यंत येत होतं. महादूत असा हट्टाकाटा गडी होता, विहिरीत पोहणारा. पाण्याच्या रेट्याला तोंड देत तो एक एक पाऊल पुढे सरकत होता. त्याने बरंचसं अंतर हिमतीने पार केलं सुद्धा, पण अचानक पाण्यातून आंब्याच्या झाडाची तुटलेली एक भली मोठी फांदी वाहत येत होती. त्याने धडपडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण ती फांदी इतकी वेगाने आली आणि काही करायच्या त्याच्या पायावर जोरदार दणका बसला. त्याबरोबर त्याचा तोल गेला आणि त्या फांदीबरोबरच तोही पाण्यात ओढला गेला आणि फांदीबरोबरच वाहत जाऊ लागला. गारवून त्याने जीवाच्या आकांताने मदतीला हाका मारल्या, पण आजूबाजूला होतच कोण ऐकायला. तो पाण्यावर वाहत जात होता, पण त्याचवेळी त्याने ती फांदी घट्ट धरून ठेवली होती आणि तेच त्याच्या कामी आलं. पुढे प्रवाह जरा अरुंद झाला होता, दोन्ही बाजूची चिंचेची झाडं जवळ आली होती. त्या झाडानं ती भलीमोठी फांदी अडली आणि महादूला चिंचेच्या झाडाची खाली लोंबत असलेली फांदी धरायला मोका मिळाला. त्या फांदीला धरून तो वर सरकत प्रवाहाच्या बाहेर पडला आणि त्याच क्षणी ओढ्याच्या प्रवाहात अडकलेली फांदी काळकण मोडली व प्रवाहात वाहू लागली. चिंचेच्या झाडाचा आधार मिळाला नसता तर तोही पुन्हा वाहत गेला असता. महादू धडपडत वर आला आणि बांधावर कोसळला. काही वेळात त्याची धाप आणि भीती जरा कमी झाली आणि त्याचं लक्ष आपल्या पायाकडे गेलं. फांदीने दणका दिलेल्या ठिकाणी नडगेवर चांगली सूज आली होती. ठणक लागला होता. त्याला अचानक आपली बायको घरं जनावरं आठवली आणि तो ताडकन उभा राहिला. पायातून जोरदार कळ आली, पण ती सहन करत तो शेतडीत घुसला. अगोदर लक्षात आलं नव्हतं, पण वाहत वाहत आपण आपल्या वस्तीच्याही बरंच पुढे गेल्याचं त्याला कळलं. तसाच बांधाबांधाने तिरका चालत तो आपल्या वस्तीकडे निघाला. पाऊस आता पूर्ण थांबला होता, आकाश अगदी मोकळं झालं होतं. त्याला आपली वस्ती दिसू लागली तसा अजून हुरूप आला. पोटीपर्यंत चिखलात रुतणारे पाय नेट्याने ओढत महादू वस्तीजवळ पोचला. त्याला लांबून येताना पाहून ध्रुपती बाहेर आली. तिला महादूचा खूपच राग आला होता. अशा वादळवाळ्यात आपल्याला एकटीला सोडून आपला नवरा तांबाखू आणायला गावात गेला म्हणून तिचा पारा चांगला चढला होता. लांबूनच महादूला येताना बघून ती पदर खोचूनच उभी राहिली, पण तिला काही कळे ना की आपला नेहमीचा रस्ता सोडून आपला नवरा लांबच्या बाजूने काय येतोय. त्याला चांगलंच फैलावर घ्यायचं असं तिच्या मनात येत होतं, पण महादू जसा जवळ येऊन लागला तसं त्याचं लंगडणं तिच्या लक्षात आलं. हाताला खुरपं बाजूला फेकत ती त्याला समोर गेली. नि अहो धनी, काय झालं होतं मसनी, असं म्हणत रडत त्याच्या गळ्यात पडली. महादूने सावरत तिला उभं केलं, म्हणला अगं चिंता करू नको, थोडंसं घसरून पडलं होईल बरं, असं म्हणत तो लंगडत ओट्यावर आला. द्रुपदीने त्याला ओट्यावर बसवला आणि पाण्याचं घंगाळ भरून समोर ठेवलं. त्याचे पाय धुवू लागले. तसा माधू म्हणला, अगं मी धुतो, तू राहू दे. पण डोळ्यातून असं गळत पाय धुता धुता ती बडबडत होती. काही गरज होती का गावात जायची, आणि गेलता तर पाऊस थांबल्यावर कुठं आडुशाला उभं राहायचं. मी काय जंगलात होती हो इथं. महादूनं हातपाय धुतले तोपर्यंत ध्रुपदीने गरम पाणी करून आणलं, चुलीवर चहाचं आदन ठेवलं आणि त्या गरम पाण्यात फडके बुडवून ती अलवार आपल्या पतीच्या पाय शेकू लागली. महादूला जरा बरं वाटलं, मनही भरून आलं आणि मग त्याने रस्त्यात काय काय घडलं ते तिला बैजवर सांगितलं. तशा तिच्या डोळ्यातल्या धारा अजूनच वाढल्या. मुसमुसत ती म्हणाली, अहो पण एवढ्या पावसात यायचं कशाला, मी काय जंगलात होती का, आणि त्या पुरात तरी कशाला उतरला, घटकाभरानं असं काय नुकसान झालं असतं, काही करता काही झालं असतं तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहत बसले असते. तिचे ते बोलणे ऐकून महादूलाही रडू येऊ लागलं. दोघांनाही एकमेकाची काळजी वाटत होती. एकमेकाच्या गळ्यात पडून ते मनसोक्त रडले. काही वेळाने त्यांच्या मनातलं सगळं निघून गेलं आणि बाहेरच्या आबाळासारखंच त्यांचंही मन निर्मल होऊन गेलं. एकमेकाच्या काळजीने त्यांच्यात असलेलं प्रेम अजूनच वाढलं. जरा वेळानं महादूने बाहेरून पाहिलं, वळीव कोसळला होता पण त्याचं काही फार नुकसान झालं नव्हतं. गोठ्यावरची दोन तीन पत्रे उडून बाजूच्या शेतात जाऊन पडले होते. वाळलेल्या वैरणीची गंज जरा उचकटून काही पेंड्या आजूबाजूला उडून गेल्या होत्या, पण एकंदरीत थोडक्यात निभावलं होतं. मनाशी समाधान मानत त्याने आपल्या ओल्या शर्टाच्या खिशात हात घातला आणि ज्या तंबाखूच्या पोळीमुळे हे रामायण घडलं होतं ती बाहेर काढली. तिचा पार भिजून लागदा झाला होता. त्याने

0: तो लगदा बाहेर काढला आणि तळावर घेत बायकोला हाक मारली. आता काय झालं असं विचार करत आणि गरम चहाचा कप घेऊन येत द्रौपदी बाहेर आली. महादूने हात तिच्या समोर केला आणि म्हणला, द्रुपा, या तंबाखूच्या तलपीपाई आज मरता मरता वाचलो. आजपासून ही भवानी कायमची बंद. असं म्हणत त्याने तो लगदा दूर भिरकवला. आनंदून जात द्रुपा म्हणाली, खरं म्हणताय सा का अवघा आपली तंबाखू भिजली आहे म्हणून म्हणताय? शंकित मनानं द्रुपाला विचारलं. तसं कळवून माधव म्हणाला, नाही नाही, ही तंबाखू आता कायमची बंद, तुझी शपथ. जवळ येत द्रुपा म्हणाली, सुटली मनादनी. असे म्हणत तिने गरम चहाचा कप महादूच्या हातात दिला. त्या चहाला आज नारी चव लागत होती.
1: अनिल दातीर यांनी सांगितलेली तलफ ही कथा आपण ऐकलीत. श्रोते हो, आज 3 जुलै सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचा आज जन्मदिवस. 2025-26 हे सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं केलं. श्रोतेहो, सुनीताबाई देशपांडे कुणी त्यांना पुलंचं भरभक्कम कोंदण म्हणत, तर कुणी पुलंच्या गृहिणी सखी सचिव, पुलंची सहधर्मचारिणी म्हणून या साऱ्या भूमिका चोखपणे बजावत असतानाच अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात हरफनमौला पुलंसारख्या खेळियाचं अवकाश पेलतानाही स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या धनी, शिस्तप्रिय, तत्वनिष्ठ, तरीही अत्यंत प्रगल्भता आणि टोकाची संवेदनशीलता जपणाऱ्या लेखिका सुनीताबाई देशपांडे.
2: प्रत्येक मराठी माणसाचं मन समृद्ध करणाऱ्या पुलंविषयी जेव्हा जेव्हा काही लिहिलं जातं त्या प्रत्येक वेळी अपरिहार्यपणे सुनीताबाईंचा उल्लेख येतोच. त्यांच्या 2 प्रतिमा समाज मनावर बिंबलेल्या आहेत. एक रसिक काव्यलुब्ध कर्तव्य तत्पर अर्धांगिनीची आणि दुसरी प्रतिमा आहे आग्रही तत्वनिष्ठ कर्तव्य कठोर व्यवस्थापिकेची. पहिल्या प्रतिमेपेक्षा दुसऱ्या प्रतिमेचेच अनेकांनी अनुभव घेतले. त्याचे अनेक किस्से घडले. सुनीताबाईंचा फटकळपणाही काहींनी सोसला, पण तरीही सुनीताबाईंची या प्रत्येक घटनेमागची स्वतःची वैचारिक भूमिका स्पष्ट होती. मनात कोणताही संदेह नसणारी होती ही भूमिका. जपताना त्यांच्याविषयी ते झालेले असणारे गैरसमज दूर करायचाही त्यांनी मग प्रयत्न केला नाही, कारण सुनीताबाई या सुनीताबाईच होत्या.
1: रत्नागिरीतल्या निष्णात फौजदारी वकील सदानंद ठाकूर यांच्या सुनीताबाई या कन्या 1942 स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत क्रांतिकार्यात सहभागी झाल्यानंतर पुढे राष्ट्रसेवा दलाचं काम त्या करू लागल्या. नंतरच्या काळात पुलंशी त्यांची भेट झाली. खरं तर दोघांचे स्वभाव पूर्णतः भिन्न, पण तरीही प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं. या वाक्याप्रमाणे 12 जून 1946 हे दोघं विवाहबंधनात बद्ध झाले. सुनीताबाईंच्या शब्दात वर्णन केल्याप्रमाणे पुलंच्यातला परावलंबी मूलपणा आणि सुनीताबाईंच्यातला कष्टाळू आणि थोडाफार कर्तबगार आईपणा या गोष्टी एकमेकांना पूरक ठरत गेल्या आणि एक समृद्ध सहजीवनानुभव त्यांनी घेतला.
2: पुलंच्या एकूणच कारकिर्दीचं व्यवस्थापन सुनीताबाईंनी केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कार्यक्रमाच्या रंगमंचाची व्यवस्था, तिकीट दर याबाबतीत आग्रही असणाऱ्या सुनीताबाईंनी पुलंच्या जाहीर कार्यक्रमांचे प्रयोग योग्य वेळेत बंद करण्याचे कटू निर्णयही घेतले. त्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषाचे आणि दोषाचे धनी व्हावं लागले. स्वतःही सुंदर मी होणार मध्ये दीदी राजे, राजे मास्तर मधली म्हातारी मोलकरीण, वटवड मधली मालवणी म्हातारी अशा नाटकांमध्ये सुनीताबाईंनी भूमिकाही केल्या. अगदी सुरुवातीला स्वातंत्र्य लढ्यावर आधारित वंदे मातरम या चित्रपटात पुलं आणि सुनीताबाईंनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
1: पुलंचा संसार आणि लेखन संसार चालवण्याचं मोठं काम करताना स्वतः सुनीताबाई मात्र वयाच्या जवळपास 60 स्वतंत्र लेखनाकडे वळल्या नाहीत, पण त्यांच्या बाजूनं मन मोकळं करण्याचं एक साधन मात्र होतं, ते म्हणजे पत्रलेखन. नाना जोगांपासून ते माधवी देसाई यांच्यापर्यंत अनेक सुहृदांना सुनीताबाईंनी सविस्तर पत्र लिहिली.

0: मात्र या पत्रसंवादाचा उत्कट आविष्कार म्हणजे जी ए कुलकर्णी यांना लिहिलेली पत्र. पिंगळावेळ हा जी एनचा कथासंग्रह आवडल्याची प्रतिक्रिया पाठवण्यापासून सुरू झालेला दोन मनस्वी व्यक्तींचा हा पत्रसंवाद. दोघंही उत्तम वाचक, मर्मज्ञ रसिक, सामाजिक, साहित्यिक, वैयक्तिक अशा अनेक विषयांना स्पर्श करणारं भरपूर विचारमंथन. जगभरातल्या लेखकांची पुस्तकं, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार, त्यांच्या प्रतिक्रिया हे सारं एकीकडं, आणि दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष मैत्रीचा अलवार गोफ उलगडणारं दोघांचं विलक्षण नातं, याचं सम्यक दर्शन घडवणारी ही पत्र जीएनच्या निधनानंतर प्रिय जीए या पुस्तक रूपानं वाचकांसमोर आली.
1: पुलं आणि सुनीताबाई या दोघांच्या आवडीचा समान धागा म्हणजे कविता. मोजक्याच कवींच्या कवितांवर सुनीताबाईंनी मनापासून प्रेम केलं. कविता हे सुनीताबाईंसाठी जगण्याचं एक माध्यम होतं. पुलं आणि सुनीताबाईंनी मिळून मर्ढेकर, आरती प्रभू, बोरकर अशा मराठी कवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र नाममुद्रा उमटवणाऱ्या कवींच्या कविता वाचनाचे जाहीर प्रयोगही केले आणि रसिकांना एक श्रीमंत अनुभव दिला.
2: प्रत्येक झाडा माडा त्याची त्याची रूपकळा, प्रत्येक झाडा माडा त्याची त्याची रूपकळा, प्रत्येक पाना फुला त्याचा त्याचा तोंडवळा. असो पाखरू मासोळी जीव जीवार मुंगळी, प्रत्येकाची टेव ठेव
3: टेव ठेव,
2: प्रत्येकाची टेव ठेव काही आगळी वेगळी. असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी, जी जी उगवे चांदणी तिच्या परीने देखणी. उठे फुटे जी जी लाट तिचा अपूर्वच थाट, फुटे मिटे जी जी वाट तिचा अद्वितीय घाट. भेटे जे जे भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा, भाग्य केवढे आपुली चाले यातूनच यात्रा, आपुली चाले यातूनच यात्रा.
0: ज्या पुस्तकानं सुनीताबाईंची महाराष्ट्रातली एक प्रभावी आणि दखलपात्र लेखिका म्हणून नोंद घेतली गेली ते पुस्तक म्हणजे आहे मनोहर तरी. रूढार्थानं ते आत्मचरित्र नाही, तर सुनीताबाईंनी पुस्तकाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आठवणींच्या प्रदेशातली ही स्वैर भटकंती आहे. आत्मशोध घेत, आत्मचिंतन करत असताना आपलं असणं, जगणं, जगण्याचं प्रयोजन, त्यातून हाती लागलेल्या किंवा निसटलेल्या काही गोष्टी, या साऱ्यांचं मुक्त चिंतन पानोपानी पाहायला मिळतं. अर्थात यात पुलंसोबतच्या एक पत्नी म्हणून असणाऱ्या अपेक्षा, त्यातून झालेला अपेक्षाभंग याचाही उहापोह आहे. अनेक ठिकाणी अत्यंत तटस्थपणे स्वतःच्याच उक्तीकृतीचं केलेलं विश्लेषणही आहे. अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळाले, त्याचबरोबर वाचकांच्या उलटसुलट अशा उदंड प्रतिक्रिया यावर उमटल्या. काही वेळेला समीक्षकांकडून किंवा वाचकांकडूनही नाराजीचा सूर उमटला, पण तरीही ते आहे एका मनस्विनीचं चिंतन, तिच्या दृष्टिकोनातून मांडलेलं.
1: आत्मशोध, चिंतनशीलता आणि काव्यात्मता याचा त्रिवेणी संगम असणारं आणि एका वेगळ्याच उंचीवर पोचलेलं पुस्तक म्हणजे आहे मनोहर तरी. एका अर्थानं सुनीताबाईंच्या या लेखनानं एक प्रकारचं नैतिक बळ स्त्रियांना मिळालं आणि नंतरच्या काळातल्या लेखिकांची वाट सोपी करून दिली.
0: यानंतरचं सुनीताबाईंचं पुस्तक म्हणजे समांतर जीवन. अमेरिकेतले त्यांचे स्नेही गणिताचे प्राध्यापक डॉ रमेश गांगुली यांनी त्यांना फिलिस रोज यांचं पॅरलल लाईव्ज हे पुस्तक भेट म्हणून दिलं. इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरिया यांच्या काळातल्या इंग्लंडमधल्या समकालीन पाच थोर व्यक्तींच्या सहजीवनाचा पट मांडणाऱ्या या पुस्तकाची मराठी वाचकांना ओळख करून द्यावी या प्रेरणेतून प्रथम वृत्तपत्रातून लेखमाला प्रसिद्ध झाली आणि नंतर त्याचं पुस्तक झालं समांतर जीवन.
1: सामाजिक दायित्वाचं भान जपत समांतर जीवन या पुस्तकांच्या प्रकाशनातून मिळणारा मोबदला सुनीताबाईंनी मिळून साऱ्याजणी या स्त्री मुक्तीवादी नियतकालिकाकडे जमा व्हावा अशी व्यवस्था केली. सामाजिक बांधिलकीचा या दाम्पत्यानं जपलेला हा वसा हा मुक्तांगण, आयुका यासारख्या संस्थांसाठी खूप मोलाचा ठरला.
0: पुलंनी जशी व्यक्तिचित्र लिहिली त्याचप्रमाणे सुनीता

0: वहिनी, त्यांच्या सहवासातल्या काही आप्तमित्रांबद्दलचे असाधारण अनुभव, त्यांच्यासोबतचे सुखदुःखाचे क्षण शब्दबद्ध केले सोयरे सकळ या व्यक्तिचित्र संग्रहात. हा व्यक्तिचित्र संग्रह सुनीता वहिनी पुलंना अर्पण केला.
1: 12 नोव्हेंबर 2002 ला मण्यांची माळ हे पुस्तक मौज प्रकाशननं प्रसिद्ध केलं. पुलंच्या जाण्यानंतरचा एकटेपणा, उदासी, हळवेपणा, भूतकाळातल्या आठवणी अशा संमिश्र मण्यांची ही माळ, अर्थातच तर्कशुद्ध वैचारिक पायाचा प्रत्यय यातल्या प्रत्येक शब्दाशब्दातून येतो.
0: मनातला अवकाश हे सुनीताबाईंचं शेवटचं पुस्तक. जीवन मृत्यूविषयीचं चिंतन, निसर्ग, अत्यंत आवडीच्या कविता या साऱ्याला स्पर्श करणारे चिंतनशील लेख या अवकाशात सामावले आहेत.
1: इतकी गुणवत्ता, व्यावहारिक चोखपणा, निष्ठापूर्ण जगणं असूनही त्यांचं स्वतःच जगणं हे गुंतुनी गुंतियात साऱ्या पाय माझा मोकळा असंच होत. त्याग, आत्मसमर्पण, स्वतःला नाकारणं यामुळे त्या तशा प्रसिद्धीपरांमुखच राहिल्या.
0: पुलंसाठी सुनीताबाईंनी जे केलं ते कोणतीही गृहिणी आपल्या पतीसाठी करेलच, पण स्वतंत्रपणे मोठं होण्याची क्षमता असताना सुनीताबाईंनी जाणीवपूर्वक स्वतःला, स्वतःच्या अंगभूत कलांना एका कोशात बंदिस्त करून ठेवलं. त्याबद्दलची खंत व्यक्त केली, पण ती क्वचितच. कलाकार, कलाकाराचे हक्क यासाठी सुनीताबाई आयुष्यभर लढत झुंजत राहिल्या. स्वतःला न पटणाऱ्या माणसांना, कृतींना, विचारांना आपल्या परीनं विरोध करत राहिल्या. अफाट लोकसंग्रह असूनही त्यांनी स्वेच्छेनं एकटेपणा स्वीकारला. अर्थात एकटेपणासोबत येणाऱ्या, पुलंसोबतच्या सहजीवनाच्या, आजवर सामोऱ्या गेलेल्या आयुष्यातल्या आठवणींची साथ ही होतीच. एखादी ज्योत मंद मंद होत शांत व्हावी, त्याप्रमाणे 7 नोव्हेंबर 2009 ला सुनीताबाई काळाच्या पडद्याआड गेल्या. एक लखलखीत अंतर्बाह्य तेज निमालं. मराठी सारस्वताच्या दरबारात पुलंच्या नावासोबत त्यांचं नाव तर नेहमी घेतलं जाईलच, पण आहे मनोहर तरी मनातला अवकाश, मण्यांची माळ अशा मोजक्या वाङ्मयाच्या रूपानं सुनीताबाईंच्या विचारांचा गंध वाचकांना प्रत्येक वेळी एक वेगळीच अनुभूती देत राहील हे नक्की. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.

श्रोत्यांनो, आपण ऐकत होतात मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. निर्मिती सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: दहावी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
1: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
0: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
1: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
0: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
2: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
0: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
1: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
0: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
1: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
4: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल.
5: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
4: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार, कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: म्हसवडकर ड्रेसेसच्या.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया श्वास हेल्थ केअर सांगली.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. मडके सर नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचंय की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
5: खरं तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षांहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे ज्या अंतस्त्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव आणि ते अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खरं तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं विशेषतः 9वी 10वी आणि 11वीला असणारी मुलं, कारण या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशील वाढवते.
4: अच्छा.
5: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक प्रकार आहे म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन म्हणजे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात. म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जा संस्था म्हणतो ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही. म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना दम लागतो.
4: श्रोते हा श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर मडके सर तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा त्याची ट्रीटमेंट काय असते?
5: दमा हा अनुवंशिक असतो म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो.
4: अच्छा.
5: होतोच असं नाही आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे पण आता 8वी 9वीला गेल्यापासून वाढलाय. याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की वा घरी किती मुलं आहेत, मग धाकट कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का आणि याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा असा सतत शाब्दिक मारा होतो का. या गोष्टी श्रोते खूप महत्वाचे आहेत. अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच. अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात. ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो आणि दमा कायमचा हो पुन्हा एकदा सांगतो कायमचा आपण घालवू शकतो. पण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालक

0: घटकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार
1: गरजेचं आहे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, आपण ऐकत होतात श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
6: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार मॅडम.
6: सर, आपण जे काही कार्यक्रम रेडिओवरती करतो ते बरेच श्रोते ऐकतात आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आज आपल्याकडे आलेले आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला पुणे कोथरूड इथून विचारला आहे मिसेस मीनल यांनी. त्या म्हणतात की माझा मुलगा तिसरीत आहे, खरे तर तो खूप हुशार आहे पण अजिबात अभ्यासाला बराच वेळ बसत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, चंचल आहे, 15-20 मिनिटं झाली की लगेच उठून निघून जातो. तर असं जर का चालत राहिलं तर त्याच्या हुशारीचा काहीच उपयोग होणार नाही. मग अबॅकस द्वारे आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो का याबद्दल सांगा.
7: हो, निश्चितच अबॅकस कोर्समुळे त्याचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. आम्हाला असे बरेचसे पालकांचे फीडबॅक आहेत की अबॅकसला लावण्यापूर्वी तो एका जागेवर बसायचा नाही जास्त वेळ किंवा तो खूप चंचल होता, पण आता तो अबॅकस घेऊन बसतो, अबॅकस वर गणित सोडवायला त्याला खूप इंटरेस्ट येतो आणि जशा पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या लेवल त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या विद्यार्थ्यांचं खूप वाढलेलं आहे असं आम्हाला पालकांचे फीडबॅक्स आहेत. आणि अबॅकसचा मुळात उद्देशच ब्रेन डेव्हलपमेंटचा विकास होणं हा आहे. आणि अबॅकस मध्ये सुद्धा अशा काही ब्रेन डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी आम्ही पालकांना सजेस्ट करतो की ज्याच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन हे निश्चितच वाढायला मदत होते. आणि आजचा जर आपण काळ बघितला हा टेक्नॉलॉजीचा युग आहे तर याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन नसणं, फोकस नसणं ही खूप मोठी समस्या होऊ शकते. कारण की इथून पुढे ज्याचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगला असणार आहे, त्यांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन चांगला असणार आहे, ते कुठल्याही विषयात कुठल्याही क्षेत्रात ती मुलं पुढे जाणार आहेत. तर निश्चितच मुलांना अबॅकस कोर्स केल्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढायला मदत
6: होऊ शकते. अगदी खरंय. मला वाटतं मीनल दाई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल याबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की तुमची ही मुलं जर का हुशार असतील पण ती चंचल असतील, एका ठिकाणी बसून अभ्यास करत नसतील, तो फक्त गणिताचाच नाही तर कुठल्याही विषयाचा, आणि शिवाय त्यांच्या मनात गणिताची भीती असेल, तर या सगळ्यावरती उत्तम उपाय म्हणजे अबॅकस. कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स वाढवणं, मेमरी वाढवणं, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही अबॅकसद्वारे साध्य करू शकता. तेव्हा अबॅकससाठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88-88-56-00-11 या नंबरवर. 88-88-56-00-11 8888-56-00-11. किरण पाटील सर, जसं आता तुम्ही म्हणालात की कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आता या मुलाचं वय तिसरी मध्ये आहे म्हणजे एक 9 वर्षाचा मुलगा आहे असं आपण गृहीत धरूयात. साधारण किती वर्षापर्यंत आपण अबॅकस सजेस्ट करतो आणि काय त्याचं महत्व आहे त्या वयामध्ये?
7: 6 ते 14 या वयोगटातली मुलं सर्वसाधारण अबॅकस कोर्स शिकत असतात.
6: बरं.
7: वयाचं याला खूप महत्व आहे कारण की एक जसं आपलं उंची वाढायचं वय असतं, 21 वर्षानंतर आपली उंची वाढत नाही, तसा
6: हा
7: अबॅकस कोर जो आहे तो फोटोग्राफी मेमरीवर आधारित असतो. आणि असं म्हणतात की 15 वर्षानंतर फोटोग्राफी मेमरीची डेव्हलपमेंट फारशी होत नाही. अबॅकस कोर्स मध्ये अबॅकस टूलची इमेज त्यांच्या माइंड मध्ये ठेवून त्यांना इमॅजिनेशन करून गणित सोडवायची असतात. कोर्स करायला सर्वसाधारण 1 वर्ष जातं, त्यामुळे 14 वर्षापर्यंतच हा अबॅकस कोर्स हा केला जातो. आणि जेवढ्या लहान वयात मुलं हा कोर्स करतील तेवढा त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की लहान मुलांचं ग्रास्पिंग हे चांगलं असतं, त्यामुळे हे खूप छान पद्धतीने लहान मुलं हे गोष्टी ग्रास्प करतात आणि गणित फास्ट करू लागतात.
6: बरोबर. आणि जसं

0: आपण म्हणलं तसं की हे फक्त गणितापुरतच मर्यादित नाहीये, तर तुमच्या ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंटला सुद्धा मदत करतं. म्हणूनच श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनात गणिताची भीती असेल तर ती भीती घालवण्यासाठी टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमधला त्यांचा उत्तम परफॉर्मन्स होण्यासाठी आजच संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8888 5600 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: आपण ऐकलात ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन. आता प्रसारित करत आहोत ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीय. पण फक्त लोकेशनच नाही तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
5: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 एव्हेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
3: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
5: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूममध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
3: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
5: 99 एव्हेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
3: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
5: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
3: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
5: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात.

0: सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्र मैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972999.
1: 97972999. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: आपण ऐकला ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. आता प्रसारित करत आहोत PN गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत. पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर यांची माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
6: नमस्कार.
4: सर, बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा.
6: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्याच एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
4: करतो.
6: तर एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंट मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग. आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं.
4: ओ बर.
6: हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास स्केलवरती पण केलं जातं. त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खेळ आहेत किंवा पंच आहेत पुरावापार चालत आलेले तर तेही करू शकतात. साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात. बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनाने, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात. आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते. साधारण मजुरी 14-15% असते.
4: अच्छा.
6: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
4: प्रसिद्ध आहेत
6: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या होतात, त्या CNC आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती. आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन CNC सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात. आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात,
4: म्हणजे
6: रेघांनी निर्माण केलेले आकार असतात.
4: बरोबर.
6: मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं होतं किंवा उभट पण केलं होतं, फुगीर पण केलं होतं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात. आणि तशीच काणस बांगडी आपण मगासपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बरं का, ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काणसला जसं एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस. आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात. 4 बांगड्या घातले एका पुढे एक तर चांगल्या

0: दिसतात आणि 30-32 ग्रॅम मध्ये 4 बांगड्या बनतात. त्यामुळे कानस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात. आणि कानस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जी आपण इंबॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते.
1: बरोबर. सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
0: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतात.
1: अच्छा.
0: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे. फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला.
1: हो, बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिली, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: श्रोत्यांनो, आपण ऐकलात PN गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रानं प्रसारित केला.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी।
3: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये।
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा।
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल, 99 Avenue,
5: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
4: 99 Avenue, विकास नगर, सातारा। 97-92-99-99, 97-92-99-99।
6: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
7: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: डिप्लोमाला नापास झालात,
2: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे।
1: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची।
2: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
1: तोही मोफत।
2: संपर्क 98220 71571।
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून ऍक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
5: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
6: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।
7: साताऱ्यात घर स्वप्नवत घर, 99 Avenue,
8: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
7: 99 Avenue, विकास नगर, सातारा। 97972999, 97972999।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: शिक्षणाचे नवे शिखर डीजी कॉलेज सातारा, इथेच पूर्ण होतील आपल्या साऱ्या आशा.
5: रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, बीकॉम, एमकॉम आणि बीसीए यासारखे कोर्सेस, हायटेक आयटी लॅब्स आणि डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंटची सोय देखील. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
4: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, उज्ज्वल भविष्याची उज्ज्वल सुरुवात.

0: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक.

0: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
1: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
0: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225089494,
1: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर 70 58 89 97,
0: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।
2: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य।
3: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली।
2: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते।
3: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा।
2: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900।
4: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन।
5: अय्या, खरच? मी लाजले बर। ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा।
4: आई, आता झाली का पंचायत?
6: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव।
7: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट।
6: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक, सातारा।
7: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा। नियम अटी लागू।
8: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
9: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72 94 94 64 64।
8: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू।
10: श्रोते हो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं आणि या संदेशान अगोदरचं गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं। संगीतकार होते अरुण पोडवाल। श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सलील कुलकर्णी यांनी गायलेली संदीप खरे यांची गीतरचना। संगीतकार आहेत मिथिलेश पाटणकर।

भेट जरी ना या जन्मातून, भेट जरी ना या जन्मातून, ओळख झाली इतकी आतून, प्रश्न मला जो पडला नाही, प्रश्न मला जो पडला नाही, त्याचेही तुझ सुचते उत्तर, कितीक हळवे, कितीक सुंदर, किती

0: बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
1: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
2: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल।
1: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू। डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
3: शिक्षणाचे नवे शिखर डीजी कॉलेज सातारा, इथेच पूर्ण होतील आपल्या सारे आशा।
4: रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, बीकॉम, एमकॉम आणि बीसीए यासारखे कोर्सेस, हायटेक आयटी लॅब्स आणि डिजिटल लायब्ररी, त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये 100% प्लेसमेंटची सोय देखील। प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
3: धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा, उज्ज्वल भविष्याची उज्ज्वल सुरुवात।

अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रमात शेवटी ऐकूया शांख नील यांच्या संगीत नियोजनात पुन्हा एकदा मंगेश पाडगावकर यांची एक रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

0: तुम्हाला माहिती आहे का,
1: दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
2: हो आम्हाला माहिती आहे.
1: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
3: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispecialityhospital.com.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: डिप्लोमाला नापास झालात,
7: अपयश आलं की जग संपलं असं थोडंच आहे.
6: ही तर संधी आहे नव्यानं न कळलेल्या गोष्टी समजावून घेण्याची आणि यशाला कवेत घेण्याची.
7: इंजिनिअरिंग अवघड वाटतंय म्हणून सोडण्यापूर्वी एक वेळ ढाणेस मेघा इंजिनिअरिंग क्लासला भेट देऊन ढाणे सरांचा सल्ला अवश्य घ्या,
6: तोही मोफत.
7: संपर्क 98 220 71 571.

अजित कडकडे यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते अशोक पत्की आणि श्रोते हो या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला संत नामदेवांची रचना. गायिका आणि संगीतकार आहेत किशोरी आमोणकर.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
3: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर
2: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ 94225984.
3: वडूद शाखा मोजणी ऑफिस समोर 70 58 89 97.
2: वाघोलीकर आय क्लिनिक फेको अँड लेझर सेंटर.
4: एकच कॅम्पस अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप उत्तम शिक्षण यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
5: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग फिजिओथेरपी होमिओपॅथी MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली
4: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप. कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
5: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप रायगाव सातारा.
4: संपर्क 98 220 25 900 किंवा 89 759 32 900.
6: प्रिये मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
7: अय्या खरच मी लाजले बर. ते राहू दे आधी अंगठी आणि चमकी करा.
6: आई आता झाली का पंचायत.
8: नाही कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
9: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
8: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
9: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा. नियम अटी लागू. स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
10: ऍट 64 Avenue 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
9: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
11: बेतलजर कधीची बाशी BCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
12: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
11: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून

0: बस बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
1: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू. डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
2: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस, सातारा.
3: डिप्लोमाच्या सुरुवातीपासूनच अभ्यास पक्का.
2: मदतीला आहे ढाणे दोस्त सच्चा.
3: ठाणेस मेगा इंजिनिअरिंग क्लासेस, सातारा.
4: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली गुरुनाथ शेणाई यांची गीतरचना. गायक स्वर आहे अपूर्णा मयेकर यांचा.

0: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स,
1: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90,
0: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी,
1: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन, कम्प्लीट केमिकल सोल्युशन,
0: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा,
1: संपर्क 78759 59 510.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा, संपर्क 9665578484.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी.

0: सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
3: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
2: 1218 किलो पेलोड,
3: 400+ किलोमीटरची रेंज,
2: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
3: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
2: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
3: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
2: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
3: संपर्क 8108383380,
2: 8108383480.
4: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
5: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी
4: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड, टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
5: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
4: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर कुलवधू या नाटकातलं ज्योत्स्ना भोळ यांनी गायलेलं मोग रांगणेकर यांचं पद. संगीतकार आहेत मास्टर कृष्णराव फुलंब्रेकर.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांचं गौरी बापट यांनी गायलेलं एक बालगीत. संगीतकार आहेत उल्हास बापट.

वेसावकर आणि मंडळी यांनी गायलेलं पारंपरिक कोळीगीत आपण ऐकलं. संगीतकार होते विजय कठीण. कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांच्या स्वरात संत मीराबाई यांची हिंदी भक्ती रचना ऐकूया.

सह हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आपल्या प्रत्येकाला परमेश्वरानं दोन कान दिले आहेत, पण कान असणं आणि ऐकणं यात खूप मोठा फरक आहे. ऐकणं म्हणजे फक्त कानावर पडणारे शब्द नव्हे, ऐकणं म्हणजे समजून घेणं, शांततेत दडलेला अर्थ उलगडणं. हिंदी चित्रपट संगीतानंही ऐकणं या भावनेला अनेक सुंदर छटा दिल्या आहेत. कधी प्रियकराची प्रेमळ हाक, कधी निसर्गाशी संवाद, तर कधी मनाच्या अंतरंगातून उमटणारा आवाज, अशा अनेक भावना गीतातून आपल्या समोर येतात. तर चला, कानही उघडं ठेवूया आणि मनही. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका अत्यंत गोड संवादाची, नाजूक सुरुवात करणाऱ्या गीतानं.

श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सूत्रबद्ध निवेदन.

श्रोते हो, आपण रोज असंख्य आवाज ऐकतो. पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाच्या सरी, मंदिरातला घंटानाद, मुलांचं खळखळून हसणं, आईची प्रेमळ हाक, प्रिय व्यक्तीची कुजबूज. पण या सगळ्या आवाजांपैकी किती आवाज आपण खरंच मनापासून ऐकतो? काही आवाज केवळ कानापर्यंत पोहोचत नाहीत, तर थेट अंतरात्म्याला स्पर्श करून जातात. जसं की सचोटी माणुसकी आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं सुजाता चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो, ऐकणं ही एक महत्वाची आणि मूलभूत क्रिया आहे. अगदी लहान बाळ बोलण्याच्या आधी सुद्धा ऐकण्याचीच क्रिया करतं. ते जी बोलीभाषा ऐकतं ती त्याची मातृभाषा ठरते. ऐकणं हा संवादाचा महत्वाचा भाग आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे व्रत घेतलेल्या आकाशवाणीचं म्हणजेच रेडिओचं जगही ऐकण्यावरच उभे. आवाज दिसत नाही पण तो मनापर्यंत पोहोचतो. या रेडिओनं आज आपल्या आजी आजोबांपासून ते आजच्या पिढीपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आणि त्याची जादू आजही कायम आहे.

0: अम्मा।
1: अरे जा जा जा जा।
0: अरे सुन सुन सुन सुन।
2: परवाच एका मैत्रिणीनं तिची एक छान कविता ऐकवली, ऐका हा। आजच्या आपल्या विषयाला अगदी समर्पक आहे। प्रत्येकाला देव देतो, प्रत्येकाला देव देतो दोन कान एक तोंड। जणू तो सांगत असतो, कमी बोला जास्त ऐका, पण ऐकतो कोण? ऐकण्याची ही कला असते, ऐकण्याची ही कला असते। बोलण्यातले पूर्णविराम स्वल्पविराम खूप काही सांगतात, संभाषणातले निशब्द क्षणही बोलके असतात। कुठेही जा लोक आपले बोलतच असतात, ना घड्याळाकडे लक्ष ना समोरच्याच्या चुळबुळीकडे। सांगायचं सगळं संपलं तरी बोलणं संपतच नाही। शिकायला हवं, शिकायला हवं जेवढं बोलू त्याच्या दुप्पट ऐकणं। बाकी काही नाही तरी गोंगाट कमी होईल, नव्या जगाची सुरुवात स्वतःपासूनच होईल, स्वतःपासूनच होईल।

श्रोते हो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकणं या साध्या वाटणाऱ्या पण आयुष्य समृद्ध करणाऱ्या भावनेबद्दल आपण बोललो. आज माहितीची आणि संवादाची माध्यमं वाढली आहेत, पण मनापासून ऐकणारी माणसं मात्र कमी होत चालली आहेत. एखाद्याचं बोलणं शांतपणे त्याच्या भावनांचा आदर करत ऐकणं हीच खरी माणुसकी आहे. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सांगता करूया निसर्गाशी संवाद साधणाऱ्या या दोन सुरेल गीतांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. मान्यतेचे 12 वाजले आहेत. आता सुरुवातीला वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सुरुवातीला ऐकूया महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

0: मैत्रिणींनो आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतोय. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपण सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खरं तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडस वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कंपोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे,
0: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा 500 वर्षापूर्वी पासून फार तर किंवा 300 वर्षापर्यंत आलं असेल तेव्हापासून
0: म्हणजे ते आहेच, अजूनही
1: वातावरणात आहे. आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे,
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते. प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: उडत राहतं
1: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्या

0: मध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
1: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या समुद्र जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
0: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की बस इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाहीये.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात गेलं प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखंच आहे किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत, त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने सूक्ष्म असं म्हणता येईल, तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. माता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल मोठं साईजनी असेल तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं.
1: अच्छा, विघटन होताना.
0: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्समध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियलमध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणसारखं काही, हा म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रो प्लास्टिक, मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही इतके छोटे छोटे त्याचे
1: सूक्ष्म कण
0: तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत, जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात, डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचरा जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो

0: कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला
0: धोकादायक आहे.
1: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून देणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं आणि शिवाय कलरफुल असतं म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा अशी
1: कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा, तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्यामध्ये
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे. तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे,
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं, प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट यूज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: बॉटल
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता
1: नक्कीच.
0: आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साइन असतं, तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगल मध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट

0: करायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा किंवा मग रियूज करा की तुमचे जे प्लास्टिकचं जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिकपेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतं.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी
0: वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिक चा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे, तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: म्हणजे शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात, तर तुम्ही सांगू शकता की नाही शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. शंभरातून एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता, त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा आम्ही त्याला रियूज नाही करू शकत, त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो.
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात, की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोज व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतशीरप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलिस्ट
1: होऊ शकतो,
0: तो कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे आमची तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर

0: सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
1: आरोग्याला धोका नक्कीच आहे. म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोज होण्यामध्ये मी जे म्हटलंय केमिकल्स निघतात त्याच्यानी कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिक मुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या. तर रिप्रॉडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे ज्याच्यानी त्यांनी हे प्रूव्ह केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रो प्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे
0: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
1: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रोडक्शन होतं मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशिनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
0: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
1: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इव्हन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो त्याच्यातून पेपर बॅग बनवतो हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण देऊ शकतो.
0: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत कचरा कमी करणं आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याच्या पुढच्या पिढीला सांगणं एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाही आहे. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
0: हा प्रश्न सुटला नाही.
1: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहेत.
0: खर्ची काही आहे.
1: तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती

0: आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांट पर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांट मध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडलंय आणि ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहेत त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार
0: नाही देणार प्लास्टिक मध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्स मध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठं खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत म्हणजे थालपीठं खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
2: नमस्कार, आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या

जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला? गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग! आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय

माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला, केवढा हा त्याग! आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणी माय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदान चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो. वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्त सुरांमधले हे सात

सप्त स्वर गीत हे सुंदर मधुर आळवीती गीत सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले चिंब भिजले आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात नद्यांमध्ये प्लास्टिक साचते परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे पेपरच्या पिशव्या किंवा कापडी कधी कधी पावसाची संततधार चालू असते अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात त्यांना करमत नाही शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसावून पावसाला विचारतात पाऊस पावसा पावसा थांबशील का माझी विनंती तू ऐकशील का पावसा पावसा थांबशील का माझी विनंती तू ऐकशील का नको पडू इतका वाहून गेले माझे घर घरातले सामान त्यात होते एक दप्तर पावसा तुला कळत नाही का पिकं सारी वाहून गेली तुला दिसत नाही का पाहिजे तर रात्री तू पडून घे दिवसा मात्र तू विश्रांती घे नदीला आला महापूर झाडे घरे वाहून गेली माणसं सारी घाबरली मुलं तर रडत बसली

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता. प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा.

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे. पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा.

पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमावण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमावलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पाला पाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पाला पाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं.

0: त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते मनातून. या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते, पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे, त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो. त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य

0: फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
1: उधळत गाथ गाथ पाय पुन्हा परसात माती मऊ काळी साय हुळ हुळ.

0: दे माझे तुझ्या मनभर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सांगद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं प्रशासनाच्या

0: सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळवादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची

हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 2027 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत. त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे. पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात.

मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25,000 स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आज यामध्ये इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डे च्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्षा चिंते यांनी साधलेला संवाद

0: हाय उत्कर्षा.
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसांनी भेटतोय आपण.
1: एकदम मस्त, तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस?
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरंय.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही, मी सिव्हिक सेन्स, मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
0: ओ अच्छा अच्छा. आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते.
1: हो ग, मलाही.

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागलीय. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलंही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीय.
1: हो ना गं,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
1: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्यासारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
1: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसा आहेस? काय म्हणतंय पाऊस पाणी तुमच्याकडचं?
2: अरे काय उत्कर्षा, तू पण मजाक घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही, पण प्रदूषण खूप जास्त होतंय सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
0: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात, तर मला सांग तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतःसोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
2: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटस आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे. आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया, आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लोव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
0: मस्त, म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
2: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स, आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात, हिमायत बाग जे की खूप आपलं हिस्टॉरिकल प्लेस आहे.

0: तर तिथे लोक फिरायला पण येतात पण खूप सारा कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्स ची लेणी आहे तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीच्या जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
1: खूप छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात.

0: कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
1: खूप छान. तर आत्ताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का, आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
0: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचंय. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्या सोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअप मध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो, आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं, आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का, की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
0: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय. जेव्हा कॉलेजला असताना इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं आहे कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फियर होता तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून त्यांना पण तो फियर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्स घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीनअप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपर मध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतात, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
0: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाहीये, कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
1: तुला काय वाटतं ह्यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
0: फक्त एकच आहे की बिहेव्हिअरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक सगळे लोक आजकाल रील स्क्रॉल करतात, सिविक सेन्स बद्दल बोलतात, पण सिविक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतात रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतात तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
1: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
0: याचं एक उदाहरण देईल मी, आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला, त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी. तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जुडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीनअप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकट

0: वेळी आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आहे आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
1: मी असं लिहिलं होतं त्या पोस्टमध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाहीयेत युवा वर्गातले लोक,
0: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
1: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेव्हिअर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण आपण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
0: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मान्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जात आहे सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकंच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही, इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंचं सगळं प्लास्टिक खाली आणावं आणि तेच एक बिहेव्हिअर चेंज होऊ शकतं. आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार, इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
1: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आत्ता बोललो की तू स्वच्छता मोहीम राबवतोस त्याच्याबद्दल, त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस. तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडंसं काही.
0: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसरे ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं, ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीमकडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं, किंवा डिव्हिडिंग करायची आहे, पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्स मध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्स मध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केला आहे लाल बिंदी नावाचा, मेन्स्ट्रुअल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतं. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे, की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही, तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत, तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमच्या आता वाचन क्लबला वर्ष झालंय, वर्षापेक्षा जास्त झालंय, आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी, की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही, की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही, तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत, पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट्स बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट

0: करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी, म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात, आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही ते असेच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्रायक्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो, कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो, तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमधून.
1: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
0: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले, हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय, दॅट्स व्हॉट आय थिंक, की तिथे एक आहे फ्युचर, की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर, तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या, की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाही आहे, पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील, त्याच आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
1: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं, करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला, किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
0: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला, ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बरेचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात, तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितलं, तर ते सगळे ग्रुप मधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे, की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं, तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये, तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे, जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
1: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्र मैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणी मध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
0: हो, धन्यवाद उत्कर्ष. तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं आणि प्लास्टिक बॅग बँड डे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे, की योग्य ठिकाणी जसं की ते डस्टबिन मध्ये पोहोचायला पाहिजे, कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्सवर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिन मध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल ह्याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद, आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का. हो ना ग. आणि आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
2: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
1: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्र मैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका.

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद आताच आपण युवावाणी या युवक मित्रांच्या कार्यक्रमामध्ये ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी संध्याकाळचे

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 लाख स्मार्ट मीटर लावले आहेत.

0: स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी, गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले, त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई ठाणे पालघर रायगड याशिवाय सातारा पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:53 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो क्रिकेट कबड्डी बुद्धि

0: बळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट

यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मूरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं, मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.

0: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
1: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशू रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे

0: मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आबिटकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 14 आषाढ शके 1948, दिनांक 3 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. करा वृक्षांवर माया, मिळेल थंडगार छाया. कार्यक्रमात आता यानंतर तज्ञ मार्गदर्शन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ संग्राम पाटील यांची सध्याची पेरणी आणि लांबलेला हंगाम याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: ta ikuya. शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्याची परिस्थिती पाहिली तर थोडासा हवामानामध्ये बदल होतोय. आपला गेल्या वर्षीचा खरीप आणि आत्ताचा खरीप याच्यामध्ये विचार केला तर परिस्थिती थोडीशी बदलताना दिसते. आपल्याला व्यवस्थापनामध्ये सुद्धा बदल होताना दिसत आहेत. सध्याच्या काळामध्ये पावसाची अनिश्चित पाहता किंवा पावसाचा खंड पाहता आपल्याला या खरीप हंगामामध्ये योग्य त्या उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. गेल्या वर्षीचा अतिपाऊस हा आपल्याला जसा त्रासदायक ठरलेला आहे तसा हा कमी पाऊस कदाचित आपल्याला फायद्याचाही ठरू शकतो. पण तो फायद्याचा ठरण्यासाठी व्यवस्थापन जर आता आपण सुरुवातीपासून चांगलं केलं तर चांगला फायदा होण्याची शक्यता आपल्याला भविष्यामध्ये जाणवू शकते. त्यामुळे आता सध्याची पेरणी कशी करायची किंवा कशा पद्धतीनं होणे अपेक्षित आहे आणि जो लांबलेला हंगाम आहे त्याच्यामधलं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याची माहिती, याचा अभ्यास आपल्याला आता सुरुवातीच्या काळात करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया, उगवण क्षमता, बियाण्यांची निवड याबाबत तुम्ही सतर्क झालेला आहातच किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या कीड रोगांच्या बाबतीत सुद्धा आता बऱ्यापैकी कृषी विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या उपाययोजना सध्याच राबवल्या जात आहेत. पण या काळामध्ये न घाबरता कशा पद्धतीनं या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ संग्राम पाटील सर. पाटील सर, सगळ्यात पहिल्यांदाच तुमचं स्वागत, नमस्कार.
1: नमस्कार
0: पाटील सर. हा हंगाम बदलतोय, पेरणीचा काळ पुढे जातोय, म्हणजे शेतकऱ्यांना अर्थातच खूप मोठी आव्हानं आहेत आणि ती आहेतच हे धरून आपल्याला पुढचा हंगाम साधायचा आहे. आता इतके दिवस झाले तुम्ही या संदर्भामध्ये फील्ड वर्क करताय, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताय, शेतकऱ्यांना भेटताय, काय परिस्थिती आहे सध्याची पेरणीची किंवा शेतकऱ्यांची?
1: सध्याची परिस्थिती आपण जसं म्हणतोय की यावर्षी जो आपल्याला मागील काही महिन्यांपासून जो अंदाज होता की पाऊस थोडासा उशिरा होईल आणि आपल्या सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार आहे, त्यानुसार त्याचा अनुभव आपण सध्या घेतोय की पाऊस खरोखर खूप उशिरा आपल्याकडे आता जवळपास एक महिना उशिरा होतोय. ज्या ठिकाणी पाऊस आता सुरू झालाय त्या ठिकाणी सुद्धा पुरेशा प्रमाणात म्हणावं इतका पाऊस नाहीये. काही ठिकाणी कमी वेळात खूप जास्त पाऊस झाला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ओलीवरती किंवा त्या अंदाजावरती पेरणी केली होती. साधारण 22-23 जूनच्या दरम्यान पेरणी झाली पण त्यानंतर सुद्धा म्हणावा तसा पाऊस पडला नाही आणि पहिल्या पावसात जे पाणी होतं ते व्यवस्थित जमिनीत मुरलं नाही, त्यामुळं आपल्याला जे काही लवकर 5-10% शेतकऱ्यांनी ज्या पेरणी झालेली दिसत होती त्या क्षेत्राचं पीक सुद्धा सध्या आपल्याला कोमेजलेलं दिसतं. आणि बाकी इतर भागातले आपण जे काही उर्वरित शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी आजही आपण पाहिलं तर पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी योग्य पाऊस होईल आणि लवकरात लवकर पेरणी करता येईल अशा तयारीत सध्या शेतकरी आहेत. आणि थोडंसं आपण म्हटलं तर शेतकऱ्यांमध्ये थोडंसं काळजीचं वातावरण सुद्धा आता आहे म्हणायला हरकत नाही.
0: खरं खरं मग सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीनुसार पेरणी आणि पिकांची गणितं कशी बसवली पाहिजे शेतकरी बंधूंनी?
1: नक्कीच. आता ही परिस्थिती आपण जर पाहिलं तर आपल्याला साधारण हा हंगाम सुरू होण्यापासून आपल्याला थोडीशी कल्पना याची आलेली होती, त्यानुसार आता आपण थोडंसं नियोजन करणं किंवा आपण त्या तयारीत राहणं अपेक्षित आहे. आत्ताही आपण जर सध्या पाहिलं तरी थोडासा उशीर जरी झाला असला तरीही खरीप हंगाम अजून आपल्याकडे पुरेसा यशस्वी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा कालावधी आहे, वेळ आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण जर आतापासून जर व्यवस्थित जर तयारी लागलो तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या रीतीनं खरीप हंगाम सुद्धा पार पाडता येईल. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा जो आपल्याला वाढीव वेळ मिळाला पेरणीसाठीचा, ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगला उपयोग करून घेतला म्हणजे पेरणी पूर्वतयारी जी आपण असते, पूर्व मशागत आपण जी म्हणतो, तर ती आपण चांगली करायला आपल्याला निसर्गाने यावेळी आपल्याला तो बोनस वेळ दिला आपण असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक संकटातून मिळालेली संधी आहे आपल्याला आणि या संधीचा आपण जर चांगली मशागत केली असेल याचा फायदा जो आहे की आता जो काही पाऊस पडतोय की आपण बराचसा कमी स्वरूपाचा तीव्रतेचा किंवा त्याला आपण भेज पाऊस म्हणूया, पाऊस पडल्यानंतर तो आपल्या जमिनीत पाणी हळूहळू मुरतंय त्यामुळे ओलावा खोलपर्यंत जाईल. मागच्या वर्षी आपण पाहिलं की 6 महिने जवळपास पावसाळा राहून सुद्धा आपल्याकडे जून महिन्यात आपल्याकडे पाणी टंचायला सामोरं जावं लागलं, तर त्यातून आपण बोध घेऊन हा जर पाऊस आपण मुरवायला शिकलो यावर्षी, आपली मशागत चांगली असेल तर पडलेला पाऊस आपल्या जमिनीमध्ये मुरेल, त्याची ओल जी आहे ती खालीपर्यंत जाईल, भूगर्भातील पाणी आपल्याला वाढवण्यास मदत होईल आणि त्या ओलीवरती आपल्याला पुढचं नियोजन जे आहे, पुढे पाऊस जरी कमी असला तरी ही ओल टिकवून आपल्याला हा खरीप हंगाम पुढे न्यायचा आहे आणि रब्बी हंगामासाठी सुद्धा आपल्याला ही ओल टिकवायची आहे.
0: अगदी
1: या दृष्टीनं नियोजन होणं गरजेचं आहे.
0: बरं सर, आता काही ठिकाणी बऱ्यापैकी जिथं पाऊस मागचा झालेला आहे तेव्हा शेतकऱ्यांनी पेरण्या घेतलेल्या आहेत, म्हणजे साधारण 10% तरी पेरणी झालेली आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये ती झालेली पेरणी या शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे, म्हणजे उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आता भविष्यामध्ये साधारण 15 जुलैपर्यंत आपल्या बऱ्यापैकी पेरण्या उरकतील असा अंदाज आहे, मग त्या शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे? कारण आता थोडंसं पिकांच्या परिस्थिती बदलणार आहे, जिथं पाऊस झाला तिथं पेरण्या झालेल्या आहेत, जिथं नाहीये तिथं आता सुरुवात होईल या

0: कालावधीमध्ये, मग त्याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच, काही भागामध्ये किंवा काही विशिष्ट भागातच थोडासा पाऊस झाला, बऱ्यापैकी पेरणी योग्य पाऊस झाला, त्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि त्यानंतर पुढे जरी पावसाचा जोर कमी असला तरी ते पीक उगून आलं असेल, तर आता साधारण ज्या पिकाला पेरणीपासून 15-20 दिवस झाले असेल, तर अशा शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे ते जे उगून आलेले पीक आहे हे आपल्याला तण विरहित कसं ठेवता येईल, म्हणजे शेतातील तणांचा प्रादुर्भाव कमी करणं, जेणेकरून ओलाव्यासाठी होणारी स्पर्धा जी आहे मुख्य पिकावर जी तण स्पर्धा करतात ती आपल्याला मुळात कमी करता येईल. दुसरी गोष्ट, उगवून आल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पीक दाट वाटत असेल तर त्या ठिकाणी थोडंसं त्याची विरळणी करणं अतिशय गरजेचं आहे, त्यातूनही आपल्याला जी कमकुवत रोपं वाटतायत तर ती आपण आत्ताच कमी करून रोपांची संख्या मर्यादित ठेवणं किंवा योग्य आपल्याला राखता आली तर त्यामुळे पुढे होणारी पाण्यासाठीची स्पर्धा, अन्नद्रव्यासाठी स्पर्धा आपल्याला कमी आत्ताच करता येईल. त्यानंतर आपल्याला एक उपाय पेरणी झालेली आहे ते शेतकऱ्यांनी करणं अपेक्षित आहे, ते म्हणजे पेरणीपासून एक 15 दिवसानंतर आपण मधून एखादी भांगलन करून घेतले किंवा आपण कोळपणी जर करून घेतली तर हा मातीचा वरचा जो थर आहे साधारणतः 1 इंच जाडीचा मातीचा थर आपल्याला भुसभुशीत करता आला तर त्या ह्याच्यात सुद्धा जरी समजा आता पाऊस नसला तर त्या ह्याच्यात सुद्धा त्या जमिनीत पहिली जी ओल आहे ती ओल आपल्याला पुढे साठवण्यास मदत होईल. जमीन तापणार नाही किंवा वाऱ्यामुळे जी ओल उडून जाते ती देखील आपल्याला थोपवण्यास मदत होईल.
0: बरं सर, आता जून महिना तर आपला कोरडा पूर्ण गेलेला आहे, आता जुलै महिन्याचा जर विचार केला तर आपल्याला सध्या आता पावसाची रेलचेल थोडी सुरू झालेली आहे त्यामुळे पेरण्या होण्याची शक्यता आहे, मग हे असं केल्यानंतर शेतकऱ्यांनी बियाणं वाढवावं का म्हणजे भविष्यात उत्पादनाच्या दृष्टीनं?
1: नक्कीच, बियाणं वाढवावं का किंवा बियाण्यात आपण हे करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. बीजाची आपण जर अंकुरण क्षमता तपासलेली असेल तर त्यावरून आपल्याला हा निर्णय घेता येईल. आपलं घरचं बियाणं असेल आणि जर त्याची उगवण क्षमता जर कमी असेल तर आपण बियाणं थोडंसं आपण दर जो आहे तो आपण वाढवून घ्यायला सांगतो, अन्यथा आपल्याकडे जर बियाणे उगवण क्षमता जी आहे ती जर आपल्याकडे 70%पेक्षा जास्त असेल तर आपण आहे त्या शिफारसी दरामध्ये आपण पेरणी करता येईल. जी जास्त अंतराची पीक आहेत, उदाहरणार्थ कापूस आहे किंवा मक्यासारखं पीक आहे, तुरीसारखं पीक आहे, या पिकामध्ये आपण 2 ओळीतलं अंतर थोडंसं कमी करता येईल त्यामधलं, जेणेकरून जो मधला उघडा पट्टा जो पडत होता की तो कमी होऊन जाईल आणि तो नंतर आच्छादन जर झालं त्याचा फांद्या वाढल्यानंतर तर त्याच्यातून होणारं बाष्पीभवन आपल्याला कमी करता येऊ शकतं. इतर जे आपली जी पिकं आहेत सोयाबीन सारखे वगैरे पिक आहेत तर याच्यामध्ये दाटीवाटीनं पेरणी न करता किमान 15-18 इंच 2 ओळीमधील अंतर म्हणजे 1.5 ते 1.5 फूट 2 ओळीतलं अंतर जर आपण ठेवलं तर त्यामुळं जमिनीतला जो आत्ता जो ओलावा आहे तो ओलावा आपल्याला जास्त काळ त्या पिकाला व्यवस्थित पुरवता येईल, आंतरमशागत करणं आपल्याला सोपं होतं आणि या पिकाच्या वाढीसाठी म्हणजे आपल्याला सोयाबीन सारख्या पिकात तर या वातावरणाचा या हंगामात आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो, कारण पाऊस जेमतेम असणार आहे, पिकाच्या गरजेपुरता पाऊस पडेल आणि सूर्यप्रकाश किंवा जर उजेड त्याला जर चांगला मिळाला स्पर्धा कमी असेल तर पिकाला फांद्या चांगल्या फुटतात आणि सोयाबीनला ज्यावेळी फांद्या जास्त फुटतात त्यावेळी त्याला कळी जास्त येते आणि त्याला शेंगा पण जास्त लागणार, म्हणजे आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी ह्या उलट एक चांगली संधी आहे. तर अशा ह्याच्यात आपल्याला फक्त योग्य अंतर राखणं अतिशय गरजेचं आहे, त्या दृष्टीने आपण खूप दाटीवाटी किंवा दाट पेरणी न करता योग्य अंतरावरती पेरणी करावी, घरचं बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता तपासूनच आपण पेरणी करावी, या गोष्टी आपण जर पाळल्यात तर आपल्याला चांगल्या रीतीने हा हंगाम घेता येईल.
0: सर, आता पेरणीची जी योग्य वेळ आहे जर आपण विचार केला एक आयडियल वेळ म्हटली तर ती थोडीशी पुढे गेलेली आहे आणि आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, या लांबणीचा उत्पादनावर परिणाम होईल का आणि जर व्हायचा नसेल तर उपाययोजना काय केल्या पाहिजे शेतकरी बंधूंनी?
1: बरोबर, पुढचा आपण जर पाहिलं तर असा अंदाज आहे की पुढे पाऊस कदाचित आपल्याकडे मागच्या जसं अगदी नोव्हेंबर पर्यंत वगैरे पाऊस होता यावर्षी पाऊस पण लवकर माघारी परतेल, मान्सून लवकर माघारी जाईल असा अंदाज आहे आणि हिवाळा जो आहे तो थोडासा उबदार हिवाळा असेल, जास्त थंडी नसणार आहे. पाऊस लवकर संपला की तापमान वाढतं, आपण जे ऑक्टोबर हीट वगैरे म्हणतो त्या दरम्यान उष्णता वाढत असते आणि त्या दरम्यान आपल्याकडची जी पिकं आहेत ती जर पकवतेला आली असेल तर त्यावेळी पाण्याचा ताण त्याला पडून उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून आपण निवड करताना आता जर उशीर झालेला असेल आणि आपण आतापर्यंत बियाणं खरेदी केलं नसेल तर आता जे आपण पीक निवडलेलं आहे त्यातील कमी कालावधीत तयार होणारं बियाणं कोणतं आहे किंवा पाणी कमी लागणारं बियाणं कोणतं आहे म्हणजे पाण्याचा ताण सहन करू शकणार असे वाण आपण निवडले आणि त्याची पेरणी केली तर आपल्याला सोयीस्कर ठरू शकतं. भातासारखं जे पीक आहे आपल्याकडे पश्चिम भागात बऱ्याच ठिकाणी भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे भात शेतकरी थोडेसे काळजी आहेत तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपण जे पारंपरिक जे गरवे वाण घेतो जास्त दिवसाचे वाण घेतो त्याच्याऐवजी आपण निम गरवे वाण किंवा हळवे वाण जर आपण घेतले लवकर तयार होणारे वाण तर आपल्याला चांगल्या रीतीने आपल्याला भाताचं उत्पादन सुद्धा घेता येईल, त्याच्यावरती फार नुकसान होणार नाही.
0: बरं सर, आता हे आपल्याला तर माहीत झालंय की आपल्याला थोड्या कमी कालावधीची मुख्य पिकं घेणं गरजेचं आहे, पण या मुख्य पिकांना जर आंतरपिकाची जोड दिली तर किती फायद्याचं ठरू शकतं या कालावधीमध्ये?
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला माहित आहे की यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, आपल्याला पुढच्या

वातावरणात पावसामध्ये किती खंड पडेल ह्याचा आता खात्री नाही किती दिवसाचा खंड पडेल, पण खंड पडणाऱ्या एवढं आतापर्यंत आपल्याला जे काय अंदाज आतापर्यंत व्यक्त केलेत त्यानुसार पुढे पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. साधारण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तो येऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये आपण जे एकच पीक घेतलं तर त्याच्यामध्ये उत्पादनात घट झाली किंवा त्यावरती काही कीड रोगाचा जर प्रादुर्भाव वाढला तर ते पूर्ण पीक आपल्या हातचं जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण जर आंतरपीक जर त्यासोबत घेतलं तर किमान कुठलं ना कुठलं एक पीक आपल्या हाताशी लागू शकतं. किंवा आपण पीक पद्धत राबवताना त्यामध्ये जर आपण एक सोटमूळ प्रकारचं किंवा खोल मुळं जाणारे पीक आणि एक तंतुमय प्रकारचं मुळं असणारे पीक असं जर घेतलं तर

0: तर किमान कुठलं ना कुठलं एक पीक आपल्या हाताशी लागू शकतं, किंवा आपण पीक पद्धत राबवताना त्यामध्ये जर आपण एक सोटमूळ प्रकारचं किंवा खोल मुळं जाणारे पीक आणि एक तंतुमय प्रकारचं मुळं असणारे पीक असं जर घेतलं, तर ही पिकं जी आहेत दोन प्रकारची असल्यामुळं जमिनीतील ओलावा व्यवस्थित त्यांना स्पर्धा होत नाही. पाऊस कमी पडला तरी देखील त्या तंतुमय प्रकारची पिकं आहेत तर ती त्यांना वरच्या थरात पाणी असेल ते वाढतीलच, पण जी खोल मुळं जाणारी पिकं आहेत तर ती ओलावा कमी असला तरी खालच्या थरातील पाणी घेतील आणि ते त्याच्यावरती तग धरू शकतात. या मुळात आपण कडधान्य वगैरे पिकं जी म्हणतो यांना मुळातच तसेही पाण्याची गरज कमी असते, तेवढ्याच्यावरती चांगली येऊ शकतात. किंवा काही कीड रोगानं जरी आलं तर एक कुठलं तरी पीक जरी गेलं तर एक पीक आपल्या हाताशी लागू शकतं, याही दृष्टीनं आपल्याला होईल. आणि आंतरपीक पद्धती ही आपल्याला मातीची धूप रोखण्यास सुद्धा मदत करते आणि जलसंधारण किंवा पाणी साठवण्यास सुद्धा मदत करते, त्यामुळे निश्चित आपण याचा विचार करावा.
1: सर, या काळामध्ये आत्ता खरं ही योग्य वेळ आहे की पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला जमिनीमध्ये बुरवायचा आहे का, तर भविष्यामध्ये आपल्याला फक्त खरीपाचा नाही तर रब्बीचाही विचार करून आत्ता सध्या नियोजन करणं गरजेचं आहे. मग यातल्या ज्या छोट्या छोट्या उपाययोजना आहेत की जेणेकरून पाऊस किंवा पाणी आपल्या जमिनीमध्ये राहिलं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी आत्ता उपाययोजना करणं काय गरजेचं आहे?
0: आत्ताच आपण हे केलं की हा पाऊस आपल्याला जिरवायचा आहे हे अतिशय महत्वाचं आहे, गरजेचं आहे. त्या दृष्टीनं सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे शेताची बांधबंदिशी चांगली असली पाहिजे, म्हणजे पडलेला पाऊस जो आपल्या शेतात मुरेल यासाठी आपल्याला हे करणं, पूर्व मशागत चांगली करून घेणं. त्यानंतर शरीरोरंबे जे आपण करणार असेल किंवा आपण जर पेरणी जी करणार आहोत तर उताराला आडवी जर आपण केली तर प्रत्येक ठिकाणी वाहून येणारं पाणी आहे उताराच्या दिशेनं, ते आपल्याला त्या ठिकाणी त्या सरीत अडवलं जाईल आणि त्या जिरण्यासाठी त्याला वेळ मिळेल, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये मग जसं आपण आंतरपिकाच्या हे केलं की त्यामध्ये आपण काही आंतरपिकं ह्या पद्धतीचं आपलं नियोजन केलं तर त्यातून आपल्याला हे करता येईल. तिसरं याच्यामध्ये आपल्याला आंतरमशागत जे आहे तर आंतरमशागतमध्ये आपण कोळपणी खुरपणी सारखी आपण जर हे केलं तर वरचा थर जो आहे मातीचा तो जर आपण तापू दिला नाही आणि जर त्या बारीक भेगा आहेत त्या जर मुजवल्या तर जमिनीतील ओल टिकून राहण्यास मदत होते आणि दरम्यान जो काही पाऊस होईल तो पावसाचा थेंब देखील त्या जमिनीत मुरण्यास मदत होते, हा एक उपाय. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा एक आहे, आपल्याकडे काही पिकांचे अवशेष असतील किंवा काही भुसकट आपण ज्याला म्हणतो मळणी झाल्यानंतर पूर्वीच्या पिकाचे राहिलेले जे अवशेष असतील, तर असे अवशेष आपण जे बऱ्याचदा फेकून देतो किंवा जाळून टाकत होतो कुठे कचऱ्यात आपण हे करतो, तर हा कचरा किंवा हा जो आपल्याकडे अवशेष आहेत पिकांचे अवशेष हे आपण पीक उगवून आल्यानंतर जर दोन ओळींच्या मधून जर ह्याचं आच्छादन केलं आपण तर त्यामुळे देखील पहिली गोष्ट म्हणजे ओलावा व्यवस्थापन किंवा बाष्पीभवन होण्यास मदत कमी करतील ते, दुसरी गोष्ट ती जागेवरती हे करत असल्यामुळे तण वाढू देणार नाहीत, आणि तिसरा त्यातून होणारा फायदा म्हणजे ही जे आपण मधला टाकलेला जो काही काळी कचरा आहे तो जागेवरच हळूहळू कुजत जाईल आणि त्या मुळांच्या कक्षेतच तिथं अन्नद्रव्याचा पुरवठा जागेवरती होईल. तर हे एक आपल्याला उपाय या सध्याच्या ह्याच्यात करता येऊ शकतात.
1: बरोबर, म्हणजे या हंगामामध्ये घाबरून न जाता योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर आपण हा हंगाम चांगल्या पद्धतीनं साधू शकतो. सर, आता जुलै महिन्यामध्ये आताच अंदाज वर्तवला गेलाय की कदाचित पावसाचा खंड पडण्याची पण शक्यता आहे, म्हणजे आता हा सुरुवातीच्या काळात पडणारा पाऊस कदाचित थोड्या काळानंतर थांबू पण शकतो, याच्यामध्ये पीक व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे, मग योग्य काळामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे, मग हा जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: नक्कीच, आता पेरणी योग्य पाऊस झाला आणि आपण पेरणी केली, पेरणी योग्य याचा अर्थ अगोदर समजून घेऊया आपण. ज्या ठिकाणी सलग दोन तीन दिवस पाणी मुरण्यात पाऊस झालेला आहे किंवा 6 इंच खोलीपर्यंत पावसाची ओल जर गेलेली असेल तर ते आपण पेरणी योग्य पाऊस झाला असं म्हणू शकतो. साधारणतः आपण 100 मिलीमीटर पाऊस जर 2-3 दिवसात झाला असेल तर या ह्याच्यावरती आपण पेरणी केली आणि जसा अंदाज आहे की पुढे जर लगेच काही ह्याच्यात जर खंड पडला काही दिवस जर पावसानं आपल्यामध्ये जर गॅप दिला तर अशा परिस्थितीमध्ये जर भातासारखं पीक असेल रोप अवस्थेत जर भात असेल तर अशा ह्याच्यात थोडासा ताण पडला तर त्याला थोडं रोपं पिवळी पडणं वगैरे होऊ शकतात. म्हणून तो जर गादीवाफा जर सारखं आपण जर केलेला असेल किंवा आपण जे आत्ता हे केलेलं आहे त्याला जर बाजूनं आपण कडेनं आळं करून घेतलं चौकोनी आपण हे करून घेतलं बेड करून त्या कडेनं आपण जर थोडंसं पाणी म्हणजे कमी पाण्यात सुद्धा आपल्याला ते हे करून टिकवता येऊ शकतं. दुसरी गोष्ट या अवस्थेत आपण थोडंसं 1% युरियाचा आपण फवारणी त्यावरती करू शकतो किंवा 19:19 सारख्या विद्राव्य खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपण जर फवारणी केली तर त्यामुळे त्यातला जो जोम आहे तो टिकवून ठेवण्यास भाताच्या रोपांना मदत होते. सोयाबीन सारख्या पिकांमध्ये पेरणी झालेली असेल उगून आल्यानंतर 10-15 दिवसानंतर जर खंड पडला तर पुढची जी सोयाबीनची महत्वाची अवस्था असते फांद्या फुटण्याची अवस्था जी आहे की पुढच्या साधारण 25-30 दिवसानंतर सुरू होणार असते तर त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे उत्पादन जवळपास 20-25% घटू शकतं. म्हणून अशावेळी आपल्याला सोयाबीनमध्ये सुद्धा आंतरमशागत म्हणजे त्यामध्ये आपण कोळपणी वगैरे करून घेणं किंवा आपल्याला खुरपणी वगैरे करून माती भुसभुशीत करून घेण्याचा उपाय करता येईल किंवा त्यामध्ये आपल्याला 13:045 पोटॅशियम नायट्रेट सारखं विद्राव्य खत आहे तर त्याची आपण 2% या प्रमाणात म्हणजे 20 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात घेऊन आपण त्याची फवारणी केली

0: त्या कालावधीत जो बसणारा ताण आहे तो पिकाचा ताण कमी करण्यास आपल्याला या फवारणीद्वारे आपल्याला मदत होऊ शकते. करून त्यातली आपण जर हे केलं तर ह्याच्यामधला जो पाण्याचा ताण आहे हा फार महत्वाचा असतो. आपल्याला बराच वेळा आपल्याला लक्षात येत नाही सुरुवातीच्या काळात किंवा पीक लहान असतंय आपण त्यावेळी हे करत नाही, पण यावेळी तो ताण विरहित पीक ठेवणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी विरळणी आपण जे म्हटलं की जर दाट असेल तर त्या ठिकाणची रोपांची संख्या कमी करणं हा सुद्धा एक उपाय आपल्याला करावा लागतो. सशक्त रोपं असतील, चांगली रोपं असतील ती ठेवायची, आणि दोन रोपांमधील अंतर पण आपल्याला योग्य ठेवलं तर आपल्याला यातून हा ताण जो आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो.
1: तर सर, आता समजा या काळामध्ये आता पाऊस चांगला पडला आणि शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि भविष्यामध्ये जर समजा एक 8-10 दिवसांनी जर पावसाचा अचानक खंड पडला पेरणी केल्यानंतर आणि मला वाटतं त्या दरम्यान पाण्याची जर गरज असेल पिकाला, तर शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये काय करणं अपेक्षित आहे?
0: यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण त्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली असेल आणि बीज प्रक्रियेत खास करून जर आपण त्याला जीवाणू खतं चोळलेली असेल तर त्या याच्यामध्ये त्या वेळी आपल्याला ह्याचा खूप फायदा होतो. जीवाणू खतं बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्याचे फायदे आपल्याला लक्षात येत नाहीत, परंतु अशा आवर्षणाच्या स्थितीत किंवा पाऊस अतिशय कमी असताना, ओलावा कमी असताना ही जीवाणू खतं फक्त अन्नद्रव्यच पुरवठा करत नाहीत तर त्या पिकाला, पिकाची मुळं जिथपर्यंत पोहोचत नाहीत त्या कक्षेतले सुद्धा जे पाणी आहे, ओल आहे, ते ओलावा आणून दे पुरवण्याचं काम सुद्धा, मुळापर्यंत पाण्याचा पुरवठा करण्याचं काम ह्या जीवाणू खतांमार्फत होते. काही संजीवक जे आहेत की हे ताण कमी करणारे संजीवक असतात जमिनीमध्ये तयार होणारे, की आपण ज्याला वाढ संवर्धक वगैरे संप्रेरक म्हणतो, तर त्यांचा पुरवठा देखील ह्या मुळांच्या भोवती, मुळांच्या कक्षेत ही जीवाणू खतं करतात. त्यातून काही प्रमाणात त्या पिकाला ताण सहन करण्यास किंवा हा जो पाणी कमी असल्यामुळे जे काही वाढावरती परिणाम होणार आहेत ते कमी करण्यास मदत होत असते. तर हे आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. दुसरं, मगाशी जसं म्हटलं की काही फवारणी आपण जसं म्हटलं जर सतत जर आपल्याला तो कालावधी वाढत असेल किंवा आपल्याला वाटलं की आता पीक आपलं ताणात गेलेलं आहे, अशा वेळी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 13-0-85 या विद्राव्य खताची आपल्याला फवारणीद्वारे आपल्याला देता येईल, किंवा 1% युरियाचा आपल्याला फवारणी करून देता येईल, म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी ही साधारणतः दर 15 दिवसाच्या अंतराने आपण जर आहे, जर त्या दरम्यान पाऊस नाही झाला तर आपण पुन्हा 15 दिवसांनी ती फवारणी रिपीट करू शकतो. तर ह्या उपाययोजना आहेत. त्याशिवाय कोळपणी असेल किंवा हे असेल तर त्यासारखे उपाययोजना आहेत. आच्छादन आपण 2 ओळीत करणं, तर ह्या गोष्टी करून आपल्याला या सुरुवातीच्या काळातला जो ताण आहे, की जो वाढीचा कालावधी म्हणतो आपण, पिकाच्या वाढीचा कालावधी जो आहे, तर त्यातला बसणारा ताण आपल्याला कमी करता येऊ शकतो.
1: हा पाऊस जर लांबला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तर ती फायद्याची ठरेल का तोट्याची ठरू शकते?
0: जमिनीत पुरेसा ओलावा नसताना जर पेरणी केली तर ती निश्चितच तोट्याची ठरण्याची शक्यता आहे, कारण मुळात जमिनीमध्ये फक्त वरचा थर ओलावा असतो आणि खालची जमिनीतली उष्णता आहे ती जास्त प्रमाणात असते, त्यामुळे जो काही कोंब येणार आहे तो कोंब खालच्या उष्णतेमुळे आणि त्यामुळे तो लवकर कोमेजतो, त्यातील पाण्याचा जे अंश आहे तो कमी होतो. रोप जरी उगून आला असेल, 2-3 पानावरती जरी रोप असलं तरी देखील त्याला ताण बसतो किंवा त्यातलं आपण ज्याला कोमेजणं म्हणतो, रोपं कोमेजणं त्या किंवा होतात, आणि या दरम्यानच त्याला जमिनीतून बुरशीजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात नुकसान आपलं होऊ शकतं. म्हणून ओलावा योग्य असल्याशिवाय पेरणी करू नये, किंवा तेवढ्या खोलीपर्यंत जर पाऊस झाला नसेल आपल्याकडं तर थोडंसं आपण पेरणीसाठी थांबलेलं फायदेशीर.
1: मग यासाठी जर समजा शेतकऱ्यांनी स्टार्टर डोस म्हणतो आपण किंवा संजीवकाचा वापर जर करायचा म्हटलं तर कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे आणि त्याचा फायदा होऊ शकतो का?
0: मुळात संजीवकांचा वापर करायचा असेल तर आपल्याला त्याला अन्नद्रव्यांची गरज पण वाढते आणि त्या दरम्यानच्या त्याला पाण्याची गरज पण जास्त असते. आता वरून जर आपण फवारणी करायची वगैरे म्हटली तर त्यामध्ये आपल्याला हे करणं, आताच्या सध्याच्या आपल्याला खर्च वाढवणं होऊन जाईल आणि अशा परिस्थिती, आपत्कालीन परिस्थितीत आपण खर्च नियंत्रित ठेवण्यावरती भर देणार असतो. त्यामुळं विकतून आपण काही देण्यापेक्षा आपण जर त्या शेतामध्ये, जसं आपण मग अशा आंतरपिकं घेतली होती तर त्या आंतरपिकांच्या मध्ये त्या मुळांच्या वाटे काही स्त्रवणारे, ते एकमेकाला फायदेशीर असणारे संजीवक संप्रेरक त्यातून निघत असतात. तुम्ही काही सेंद्रिय खतं त्या जमिनीत टाकलेली असतील तर त्यातील त्या सेंद्रिय खतांमध्ये ते जीवाणू काम करत असतात, त्यातून काही स्त्रवली जातात आणि ती त्या पिकाला मिळतात जे नैसर्गिकरित्या मिळत असतात. ह्याला आपला वेगळा खर्च करावा लागत नाही. किंवा आज आपल्याकडं, आपण सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती शेतकरी वळत आहेत, बरेच शेतकरी आता जीवामृत वगैरे बनवायला शिकलेले आहेत, तर अशा कमी कालावधीच्या ह्याच्यात आपण जर फक्त जीवामृताचं जर त्या 2 ओळीच्या मधून जरी आपण दिलं तर त्याचा फायदा होईल, किंवा आपल्याला फवारणीद्वारे जरी आपण हे करून दिलं तर त्यातूनही आपल्याला संजीवक किंवा त्यातील जे काही सूक्ष्मद्रव्याची गरज आहे ती सुद्धा आपल्याला त्यातून भागवता येऊ शकते.
1: म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा आपल्याला आणि जास्तीत जास्त चांगलं नियोजन या कालावधीमध्ये करायचं आहे.
0: बरोबर.
1: सर, पाणी व्यवस्थापन करणं सध्याच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगतोय, पण वाढीच्या अवस्थेचा जर विचार केला आणि त्या अवस्थांनुसार जर पाण्याचं योग्य नियोजन करायचं असेल, कारण आता पाऊस खंड पडतोय, पाऊस कमी आहे, पाण्याची कमतरता आहे, हे तर आपल्याला माहित आहे, मग योग्य ज्या अवस्था आहे त्या योग्य अवस्थांमध्ये पाणी

0: मात्र व्यवस्थित जाणं गरजेचं आहे. मग त्या कुठल्या अवस्था शेतकऱ्यांनी योग्य साधणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
1: नक्कीच, पिकाच्या वाढीच्या अवस्था आपण ज्या असतात की त्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्या पिकाची अन्नद्रव्याची आणि पाण्याची गरज जास्त असते. आणि या कुठल्याही एका अवस्थेत जर त्याला अन्नद्रव्य आणि पाणी जर कमी मिळालं तर त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असतं. आता ह्या पिकानुसार जर आपण पाहिलं तर जसं सोयाबीनमध्ये आपण पाहिलं की पेरणी केल्यानंतर सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसाचा कालावधी हा तणविरहित राहणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसादरम्यानचा कालावधी जो आहे हा फांद्या फुटण्यास सुरुवात होणार असते. म्हणजे त्या कालावधीत त्याला ओलावा व्यवस्थापन, आपण पाणी व्यवस्थापनापेक्षा ओलावा व्यवस्थापन आपण म्हणूया की त्यावेळी ओलावा आपल्याला जपणं फार गरजेचं आहे. जर आपल्याकडं आपण जर BBF4 पेरणी केलेली असेल किंवा आपण सरिवर आंब्यावरती पेरणी केलेली असेल आणि त्यावेळी जर आपल्याकडे थोडंसं पाणी उपलब्ध असेल तर आपण पिकाला त्यावेळी कमतरता असेल तर आपण एक हलकं पाणी त्यावेळी देऊ शकतो. म्हणजे फक्त पाणी एक शेवटच्या टोकाला पोहोचलं आणि आपण बंद केलं तरी तेवढ्या पाण्यात आपल्याला पिकाची वाढ समाधानकारकरित्या घेता येऊ शकते. भातासारख्या पिकामध्ये आपल्याला रोप लागण केल्यापासून साधारणतः 30 दिवसाच्या अंतरानं फुटवा अवस्था सुरू होत असते, त्यावेळी त्याला अन्नद्रव्याची गरज जास्त असते. कदाचित जर त्यावेळी पाणी कमी जर असेल किंवा जर त्यावेळी शेतात पाणी असेल पण उष्णता वाढलेली आहे, ऊन पडत असेल, तर खासऱ्यातलं पाणी बऱ्याचदा तापतं आणि त्याच्यामुळे पिकाच्या वाढीवरती फुटवे फुटण्यावरती पण परिणाम होतो, अन्नद्रव्य शोषणावरती पण परिणाम होतो. अशा वेळी पाणी कमी आहे म्हणून बरेच शेतकरी असे करतात की शेतातलं पाणी सोडायचं नाही आपण असा विचार केला असतो, पण ते पाणी साठून राहिलं तर जास्त नुकसान करणार आहे. म्हणून साधारणतः 15-20 दिवसांत की असं जर तापमान जर वाढत असेल तर ते पाणी शेतातून काढून टाकणं, काढून टाकल्यानंतर साधारणतः 24 तास ते खाचर जे आहे ते मोकळं ठेवा, जेणेकरून त्या चिखलाला बारीक बारीक भेगा पडतील. त्या भेगा पडल्यामुळे आतली अशुद्ध हवा आहे ती बाहेर पडेल आणि शुद्ध हवा त्या मातीमध्ये मिसळली जाते, मुळांना वाढायला चालना मिळते आणि आपल्याला थोडासा ताण. नंतर आपण त्यात पाणी आपल्याला 2-3 दिवसात तुम्हाला जसा पावसाचा उपलब्ध असेल किंवा ओढ्याला पाणी असेल त्यावेळी परत तुम्ही पाणी भरून ठेवलं तरी चालू शकतं. एकूण त्यानंतर भाताचं आपण हे करतो की भातामध्ये त्यानंतर जे अवस्था आहे ती फुलोर अवस्था आहे, ती साधारणतः रोप लावल्यानंतर 2 महिन्याच्या दरम्यानच्या आहेत. लगभग त्यावेळी पुन्हा अन्नद्रव्याची गरज असते आणि पाण्याची पण त्यावेळी पण आवश्यकता असते. जर पाणी कमी असेल तर त्यावेळी आपल्याला थोडंसं पाण्याची आपल्याला व्यवस्था करणं आवश्यक असतं. किंवा मगाशीच आपण हे केलं होतं की भाताच्या ह्याच्यामध्ये आपण जे फक्त आपण जीवाणू खतं जसं म्हटलं तसं भाताच्या खाचरामध्ये आपण जर ॲझोला सारख्या वनस्पती पान वनस्पती आहेत त्या वाढवल्या तर त्या अन्नद्रव्याचा नत्राचा पुरवठा करत राहतात आणि ओल जी आहे ती बाष्पीभवन होण्यास पण म्हणजे थोडासा तो वेग कमी करण्यास मदत करतात. किंवा निळं हिरवं शेवाळ आहे पण BGA म्हणतो, तर निळं हिरवं शेवाळ सुद्धा जर तुम्ही त्या खाचरात वाढवलं तर तो त्या ह्याच्यामध्ये आपल्याला ओलावा टिकून धरण्यास मदत करतात. आता तेही आपल्याकडे आता सिद्ध झालेलं आहे की भातामध्ये खूप पाणी असल्यानंतर उत्पादन वाढतं जसं आपण हे करत आतापर्यंत समज होता, तर अत्यंत कमी पाण्यात सुद्धा भाताचं उत्पादन आपल्याला घेता येतं. ओलावा आपल्याला जर चांगला टिकवता आला तर त्यातूनही आपल्याला भाताचं उत्पादन चांगल्या रीतीने घेता येईल, त्यामुळे तोही काळ आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा टप्पा जो आहे ते दाणे भरण्याची अवस्था, ओंब्या ज्यावेळी भरायला येतात त्यावेळी आपल्याला ओल टिकवणं गरजेचं आहे. तर त्या अवस्थेत आपल्याला पाणी उपलब्ध असेल तर त्या कारण तो त्यावेळी पाऊस संपत आलेला असतो. काही ठिकाणी ओढ्यांचं वगैरे पाणी त्यावेळी लगेच संपतं पण पाऊस थांबला की पाणी थांबतं. अशा वेळी आपण त्यावेळेच्यामध्ये मगाशी आपण जे उल्लेख केला होता की 1% युरियाची फवारणी किंवा पोटॅशियम नायट्रेटची आपण जर फवारणी करून त्यावेळेचा ताण जो आहे किंवा पानामार्फत होणारं जे बाष्पीभवन आहे त्याचा वेग कमी करून आपल्याला ते पाणी ओलावा येतो आपल्याला पुढे टिकवता येऊ शकतो. सोयाबीनच्या बाबतीत ज्या वाढीच्या अवस्था आहेत, पहिले जसं आपण हे केलं की 30 ते 35 दिवसादरम्यान फांद्या फुटण्याची अवस्था असते, 45 दिवसादरम्यान त्याला फुलं येण्याची अवस्था असते आणि 65 ते 70 दिवसादरम्यान त्याला शेंगा भरायला लागतात. तर या 3 अवस्थांमध्ये आपल्याला पाण्याची कमतरता पडू द्यायची नाही किंवा ओलावा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता यामध्ये प्रत्येक वेळी पाणी उपलब्ध असेल तर पाणी तुम्हाला हलकं पाणी देणं म्हणजे सरिवरंबा किंवा गादीवाफ्यात ते आपल्याला याच्यावरती शक्य होतं. अन्यथा आपल्याला 2 ओळींच्यामधून कोळपणी करणं, भांगलन करणं, माती भुसभुशीत ठेवणं यासारख्या उपाययोजना केल्या किंवा आच्छादन जर आपण केलेलं असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला ओला व्यवस्थापन या अवस्थेमध्ये आपल्याला केलं तर उत्पादनात घट नाही तर आपल्याला चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं.
0: सर आता हे सगळंच बदलतंय म्हणजे अर्थात ज्यावेळेस पीक भरात येणार आहे तेव्हा कीड आणि रोगांचं किंवा पीक संरक्षणाचं त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये भविष्यात कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा कमी होण्याची पण शक्यता असू शकते. मग या दोन्ही काळामध्ये किंवा या दोन्हींचा विचार करता शेतकरी बंधूंनी आत्ताच कसं सतर्क राहिलं पाहिजे?
1: हा एक पुढे येणारी मोठी समस्या आपण मानली, कारण ज्यावेळी पावसाची अनियमितता असते, पाऊस एक बारीक पडतो भुरभुर पाऊस ज्याला आपण म्हणतो किंवा मध्येच पाऊस उघडतो आणि उष्णता वाढते, हवेतील आर्द्रता वाढलेली असते, उबदार वातावरण असतं, अशा परिस्थितीमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या परिस्थितीमध्ये पीक देखील ताणात गेले असतं म्हणजे कमकुवत झालेलं असतं आणि अशा ह्याच्यात त्या रोगाला किंवा किडीला हल्ला करणं सोपं असतं कारण झाडाचा प्रतिकार कमी झालेला असतो. त्यामुळं आपण सुरुवातीलाच काळजी म्हणून बीज प्रक्रिया करणं हा या वर्षीचा या हंगामातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी आपण

0: बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया न चुकता केलीच पाहिजे, जेणेकरून जमिनीतून पसरणारी बुरशी आहे त्याला त्यापासून आपल्याला संरक्षण करता येईल. पुढे जाऊन आपल्याला रस शोषणाऱ्या ज्या किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव या हंगामात वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. जसं आपण जर सोयाबीनचं पाहिलं, सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, ऊसामध्ये लोकरी माव्यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर ह्या ज्या रस शोषणाऱ्या किडे आहेत ह्या मोठ्या प्रमाणात त्या झाडातील रस शोषून घेतात. म्हणजे आधीच त्या पिकाला पाण्याची कमतरता असणार आहे, अन्नद्रव्य आपल्याला पुरेशा प्रमाणात देता येणार नाही आहे. पीक ताणत असताना जर त्याला जर पुन्हा हा या हल्ल्याला जर समोर जावं लागलं तर ते पीक निश्चितच त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन घटणार. म्हणून त्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे जसं बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया त्यामध्ये रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला थायोमिथोक्झाम नावाचं कीटकनाशक आहे त्याची आपल्याला बीज प्रक्रिया, किंवा इमिडाक्लोपीड सारखं कीटकनाशक आहे त्याची आपल्याला जिथं गर्डल बीटल सारखे वगैरे यांची प्रादुर्भाव होऊ शकतो तिचं आपल्याला सुरुवातीला आपण केलं तर फायदेशीर ठरेल. आणि पेरणीच्या अगोदर साधारणतः 2 तास अगोदर आपल्याला जीवाणू खतांची बीज प्रक्रिया, मग जसं म्हटलं कडधान्यवर्गीय पिकं असतील तर त्यांना रायझोबियम PSB सारखे जीवाणू खतं, आणि ज्वारी असेल, बाजरी असेल, भात असेल यासारख्या पिकांना आपल्याला ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम सारख्या जीवाणू खतं जर आपण त्याला चोळून दिली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून हा जो पुढचा धोका आहे तो आपल्याला टाळण्यास मदत होईल.
1: अर्थात आपल्याला नियोजन योग्य पद्धतीनं आणि परफेक्ट नियोजन या काळामध्ये करायचं आहे, म्हणजे गुड बेटर नाही आपल्याला बेस्ट करायचं आहे, तरच आपल्याला चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत न घाबरता या परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणं, म्हणजे कदाचित ही परिस्थिती आपल्याला फायद्याचीही ठरू शकते, या उद्देशानं आता शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की हा हंगाम आपल्याला योग्य साधायचा आहे आणि रब्बी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं विचार करायचा आहे रब्बीचा, या दृष्टीनं काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा
0: शेतकऱ्यांना आव्हान म्हणण्यापेक्षा मी विनंती करेन त्यांना की आपण मागच्या वर्षीचा पावसाळा अनुभवलाय, निसर्गानं आपल्याला इतका पाऊस पडला की आपल्याला काहीच करता आलं नाही. यावर्षी पाऊस मोजका आहे त्यामुळे आपल्याला नियंत्रित पद्धतीनं आपल्याला शेतातली कामं जी आहेत ती आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतील. आता जसं म्हटलं की पूर्वतयारी जी आहेत की त्यापासून आपण जर व्यवस्थित नियोजन केलं, बीज प्रक्रिया करणं किंवा त्या योग्य अंतर ठेवणं, रोपांची संख्या योग्य ठेवणं, आणि गरजेनुसार आपल्याला त्यानुसार नंतरच्या कालावधीत आपल्याला उपाययोजना किंवा ओलावा व्यवस्थापन जर आपण चांगल्या रीतीनं केलं तर हा जो हंगाम आहे आपल्याला तो फायदेशीर निश्चित ठरू शकतो. आपल्याला फक्त धोक्यांची आपल्याला आता कल्पना आलेलीच आहे, ते धोके आपण अगोदरच ओळखून त्यानुसार आपण तयारीत राहिलो आणि त्याचं जर व्यवस्थापन आपण चांगल्या रीतीने केलं तर, आणि पाऊस जो पडणार त्या प्रत्येक पावसाचा थेंब आपल्या जमिनीत जर आपण मुरवला तर निश्चितपणे आपलं उत्पादन खरीपातलं तर वाढेलच, पण तो ओलावा टिकवून ठेवला आपण तर आपल्याला निश्चित रब्बी हंगाम सुद्धा चांगल्या रीतीने घेता येईल.
1: अगदी खरं, मला वाटतंय त्यासाठी तुम्ही नेहमीच आपल्या शेतकरी बंधूंच्या मार्गदर्शनासाठी असता. आपला कृषी विभाग असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र आपली जी आहेत ती सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप मार्गदर्शनपूर्व प्रत्येक वेळी शेती शाळा राबवणं किंवा त्यांच्या शेतावर जाऊन या योग्य त्या उपाययोजना करणं ह्यासाठी तुम्ही सतत त्यांच्यासाठी झटत असता असं म्हणायला काही हरकत नाही, आणि शेतकऱ्यांचा तेवढाच प्रतिसाद तुम्हालाही मिळतोय. नक्कीच हा हंगाम आपल्याला चांगला फायद्याचा होईल अशी आपण आशा करूया, आणि रब्बीमध्ये सुद्धा आत्ताच्या ज्या उपाययोजना आपण करणार आहोत त्या रब्बीच्या फायद्याच्या ठरतील अशी पण आपण अपेक्षा करूया. तुम्ही आज ही माहिती दिली त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत सध्याची पेरणी आणि लांबलेला हंगाम याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ संग्राम पाटील यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. बरायदर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: श्रोताओ, हवा महल में आज आप सुनेंगे पड़ोसी का कैमरा, ये प्रहसन. लेखक हिमांशु श्रीवास्तव, निर्देशक भगवान साहू.

मैं करती हूँ प्यार।

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप.